ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: गल्ली गल्ली

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 9970500900. आपण ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो आजच्या आपल्या सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंददायी आणि प्रेरणादायी गीतं आपण ऐकत असतो। याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आज आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील योगेश यांचं गीत। संगीतकार आहेत सलील चौधरी।

श्रोते हो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत. संगीतकार आहे तो उषा खन्ना.

श्रोतेहो सूर प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील अमित खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, सूर्य प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 एफएम वरून। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील फारूक कैसर यांचं गीत। संगीतकार आहेत बप्पी लहरी।

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गायक कलाकार आहेत किशोर कुमार.

श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 अर्थात 9970500900. या क्रमांकावर आपण आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवू शकता. आणि सूर्यप्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात आरती मुखर्जी आणि किशोर कुमार यांनी गायलेलं यमजी हशमत यांचं गीत. संगीतकार आहेत रवींद्र जैन.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बड़ी राजा। बड़ी राजाच्या हाताला आता रेडिओ तिरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तिरणा 90.4 FM।
2: मंडळी नमस्कार। मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण बघतो आहोत की सध्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होते आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ, पोकळा यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात असतं। उन्हाळी हंगामातील या भाज्यांच्या लागवडीचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे याची आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करत असताना घ्यावायची जी काळजी आहे ती सुरुवातीस बघणार आहोत। लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब, पाणी साठवून ठेवणारी परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावी, जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा, कोरडे आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूस शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावी। तर मंडळी, हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत। आपण बघतो आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्या भागामध्ये असेल किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदर वादळ येत असतात किंवा त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याचा एक प्रादुर्भावसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये होत असतो, आणि जेणेकरून आपल्या भागामध्ये जी पिकं आपण घेतलेली असतात त्याच्यामध्ये वारा शिरणे किंवा त्याच्यामुळं अधिक नुकसान होत असतं। त्याच्यामुळं शेवरी आपल्या बांधावर लावून घेणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो। आणि मंडळी, शेवरीपासून एवढंच वाऱ्याचं संरक्षण करणं हा एवढाच भाग नाही, पण शेवरीपासून आपल्याला चांगलं उत्पादन देखील मिळू शकतं। आणि शेवरी ही झटपट वाढत असते, काही महिन्यामध्ये शेवरीचं पीक हे आपल्याला 9-10-15 फुटापर्यंत गेलेलं दिसून येतं। तर याच्यासाठी हा जो मुद्दा होता तो खूप महत्त्वाचा आहे। आणि त्याचबरोबर आपले जे वाफे आहेत त्या वाफ्याच्या भोवताली आपण मक्याची जर दाट लागवड केली तर पिकांना संरक्षण देखील मिळतं आणि एक उत्तम प्रकारचं वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण होत असतं। याच्यानंतरचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो आहे रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे सुद्धा लक्ष देणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे। फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी, स्वच्छ ठिकाणी प्रतवारी, पॅकिंग, साठवण, योग्य वेळी माल वाहतूक ती म्हणजे पहाटेच्या वेळी या बाबींचा नियोजनपूर्वक एकत्रित वापर करणंसुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे उत्तम प्रतीचा भाजीपाला हा ग्राहकापर्यंत पोहोचवणं आपणास शक्य होऊ शकतं। उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी आणि गवार या भाज्यांनासुद्धा भरपूर मागणी असते। भेंडी लागवड करतेवेळी हळद्या रोगास प्रतिकारक्षम परभणी, क्रांती, अर्क, अनामिका, पुसा सवानी आणि पंजाब पद्मिनी या वाणाची निवड करणं गरजेचं आहे। गवारीसाठी पुसा सदाबहार, पुसा नवबहार यासारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातीची निवड आपण करणं गरजेचं आहे। उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर देणं हे सुद्धा गरजेचं आहे, आणि तोडणीची वेळ जी असणार आहे ती थोडीशी उशिरा आपण करणं गरजेचं आहे, जी वेळ असणार आहे 5-6 दरम्यानची। आता वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या संदर्भात मंडळी या ठिकाणी माहिती करून घेऊयात। वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे। या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे रुंद अंतर ठेवून करणं गरजेचं आहे। लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे, आणि आधार देणं सुद्धा ही दोन कामं महत्त्वाची आहेत। दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार देणं गरजेचं आहे। कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिकं असून वेलींना चांगला आधार मिळाला तर त्याची वाढ चांगली होऊ शकते। यानंतर मंडळी आपण बघणार आहोत मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या संदर्भामध्ये। या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावीत। डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींसाठी नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. मिरचीसाठी लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असं नियोजन आपण करणं गरजेचं आहे. लागवडीसाठी वान हा उंच शाखीय वाढणारा फांद्या जास्त असणारा पोपटी ते गर्द हिरव्या रंगाचा लांब मिरच्या त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात आणि झाडावर दाट पानं सुद्धा असतात. वांगी या पिकासाठी उंच डेरेदार वाढ असणारा काठेरी देठ, जांभळ्या पांढऱ्या हिरव्या रंगाची छटा असणाऱ्या चक्कीदार गोल किंवा उभट गोल फळे असणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्यामध्ये रंग आकार यानुसार भागनिहाय विविधता आढळून येत असते. वांगी पिकास शेणखत रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी देणं गरजेचं आहे. फळांची तोडणी 5 ते 6 दिवसांनी करावी. चांगली एकसारखी फळे बाजारात पाठवणं गरजेचं आहे. आणि टोमॅटोच्या संदर्भात मंडळी आपण बघणार आहोत. टोमॅटो पिकासाठी वान निवडताना प्रामुख्याने तो वान अधिक पाणी असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, लीफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशील, फळांना तडे न जाणारा निवडणं गरजेचं आहे. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी असू शकते. मंडळी यानंतर बघणार आहोत आणखी एक महत्त्वाचं भाजीपाला पीक ज्याच्यामध्ये आपण कोथिंबिरीचा उल्लेख करू शकतो. कोथिंबिरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाऊ शकते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत. दर 8 दिवसाच्या अंतरानं कोथिंबिरीची लागवड करणं गरजेचं आहे. आता जाता जाता बघणार आहोत आणखी 3 भाज्या आहेत. त्याच्यामध्ये राजगिरा आहे, पोकळा आहे, माठ आहे. उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या ह्या महत्त्वाच्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिज क्षार आणि जीवनसत्वाचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज सुलभ नैसर्गिक स्रोत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या या अल्प भांडवल कमी क्षेत्रात कमी वेळेत उत्पादन देतात. पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा, बाजारपेठ जवळ असणं, वाहतुकीची चांगली सोय असणं या बाबी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ आणि मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात. तर मंडळी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जी भाजीपाला पिकं किंवा पालेभाज्या आपण बघितलेल्या आहेत यांचं जर योग्य नियोजन आपण फेब्रुवारी महिन्याच्या अगदी 28 तारखेपर्यंत जरी केलं तरी निश्चितपणे आपलं उत्पादनही मेच्या आत येऊ शकतं आणि चांगला बाजारभाव आपल्या भाजीपाला पिकांना मिळू शकतो. यासाठी गरज आहे योग्य नियोजन करण्याची. आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे, यावर शेतकरी बांधवांनी कोणत्या भाज्या लावायच्या आहेत, त्यांचे दर कसे असणार आहेत या संदर्भातील चर्चासुद्धा करून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून येणारा आपला हा उन्हाळी हंगाम अतिशय चांगला होऊ शकतो, फायदेशीर ठरू शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात एका नव्या माहितीसह. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: माझ्या चल जाऊया दोघही जादू नगरीत प्रेमाच्या हे मीने प्रेमींची नू
1: हे काय बोलतोयस तू मला का आहे कळत नाही.

0: आपला विकास
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
2: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो, एखाद्याच्या सौंदर्याच्या किंवा नाजूकपणाला उपमा द्यायची असेल तर आपण आधार घेत असतो तो फुलांचा। फुलं आणि त्यांचं सौंदर्य हे सदा सर्वदा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिले आहेत। या फुलाशिवाय आपली कोणतीही कल्पना पूर्णच होत नाही, त्यामुळे या फुलाची महती आणि महिमा आज संगीताच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजची आपली थीम आहे फूल। श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात सूरज या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांची गीतरचना। संगीतकार आहेत शंकर जयकिशन।

श्रोते हो रेडिओ तिरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे फूल. सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि मुकेश. गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 एफएम आणि आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहार। कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे योगेश यांचं आणि संगीतकार आहेत सलील चौधरी, चित्रपट रजनीगंधा।

श्रोते हो प्रेम पुजारी या चित्रपटातील गीत गात आहेत किशोर कुमार, गीत आहे नीरजनचं आणि संगीतकार आहेत सचिन देव बर्मन. श्रोते हो फूल या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचा जो चित्रपट आहे तो आहे प्रेम रोग. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर. गीत आहे नरेंद्र शर्मा यांचं. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहार. आजची आपली थीम आहे फूल. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अनुराधा पोडवाल आणि मोहम्मद अजीज. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे बीबी हो तो ऐसी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आरजू या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांची गीत रचना. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

श्रोते हो, राजा या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात। गीत गायलं आहे उदित नारायण यांनी, गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण।

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद. आजची आपली थीम आहे फूल.

दिल्ली सिक्स या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे रेखा भारद्वाज, श्रद्धा पंडित आणि सुजाता मुजुमदार यांनी. गीत आहे प्रसून जोशी यांचं आणि संगीतकार आहेत ये आर रहमान.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा। हाय, मी आरजे प्रगती हजर झाले एक नवा एपिसोड घेऊन आणि आपल्या आठवणीतली अप्रतिम गाणी घेऊन। आणि आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत माहितीये? म्हणजे भारतातल्या जास्तीत जास्त लोकांना माहीत असलेल्या ज्या काही बोटावर मोजता येतील अशा व्यक्ती आहेत, त्यात भारतरत्न लता मंगेशकर अर्थात लता दिदींचं नाव घेतलंच पाहिजे। लता मंगेशकर यांना आपण लता दिदी याच लाडक्या नावानं ओळखतो। आपल्या सुरेल गळ्यातून त्यांनी इतकी अजरामर गाणी दिली आहेत की ही गाणी आणि या संगीतामुळे आपण सगळेच मंत्रमुग्ध झालोय। गेली 6 दशकं त्यांनी त्यांच्या आवाजाने आणि फिल्म म्युझिकनं मोठ्या केल्यात, किंवा आपण सगळेच त्यांचं म्युझिक ऐकून मोठे झालोय। गेल्या 6 दशकात त्यांनी 980 पेक्षा हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत, याशिवाय 20 इतर भाषातून गाणी गायली आहेत। आणि त्यांनी एकूण गायलेल्या गाण्यांची संख्या तुम्ही ऐकलं तर ती 25,000 जास्त आहेत। म्हणजे विचार करा, उभ्या आयुष्यात 25,000 अधिक गाणी गायलेली म्हणजे आपल्या लाडक्या दिदी। सो आता इतर आकड्यांमध्ये नको पडायला, त्यांच्या म्युझिकमध्ये हरवून जाऊयात। आणि सगळ्यात आधी या शोच्या सुरुवातीलाच जैत रे जैत या सिनेमातलं अप्रतिम गाणं येतंय तुमच्या भेटीला। म्हणजे लताबाईंचा दैवी आवाज, हृदयनाथ मंगेशकरांचं धुंद करणारं म्युझिक आणि त्यावर आपल्याला आठवते ती स्मिता पाटील। स्मिता पाटील यांचा अभिनय, ती मुक्त थोडीशी स्वैर भासणारी, नाग्यासाठी वेडी झालेली आणि आपलं सर्वस्वपणाला लावत मी रात टाकली हे गाणारी बेभान होणारी चिंधी आपल्याला आठवते हो ना। चला ऐकूयात हेच गाणं आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला। क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे तुमच्या भेटीला आरजे प्रगतीसोबत।

0: क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. क्या बात है, साधी माणसं या सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं. लता मंगेशकर यांचा आवाज आणि म्युझिक होतं आनंद घन यांचं. आता तुम्ही म्हणाल, आनंद घन म्हणजे नेमके कोण? आनंद घन म्हणजे लता मंगेशकर, अर्थात आपल्या लाडक्या लता दीदी. आनंद घन या नावानी संगीत दिलं आणि याला कारण होतं भालजी पेंढारकरांचं. भालजी पेंढारकरांनी लता दीदींना खूप मोठा पाठिंबा दिला आणि त्यांना सांगितलं, तुला जर कुठे भीती वाटत असेल तुझ्या नावाला धक्का पोहोचण्याची, तर तुझं नाव सगळ्यासमोर इतक्यात घेऊ नकोस आणि प्रयोग म्हणून आनंद घन नावानं संगीत द्यायला सुरुवात कर. आणि हा सल्ला भालजी पेंढारकरांनी दिला आणि लता दीदींनी तो लगेचच ऐकला. पण या नावाप्रमाणेच आपल्याला आनंदाचा घन म्हणजे खूप आनंद त्यांच्या संगीतातून मिळतो, हो ना? साधी माणसं ही कथा तुम्हाला आठवली असेल तर कुटुंब आणि परंपरा याची महती सांगणारी होती आणि लताबाईंच्या संगीतातून सुद्धा ही गोष्ट आपल्यापर्यंत तितकीच उत्तमरित्या पोहोचली. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच, पण राज्य पुरस्काराबरोबरच आनंद घन यांना सर्वोत्तम संगीतकार तसंच लताबाईंना सर्वोत्तम पार्श्वगायनाचा पुरस्कारही मिळाला. म्हणजे लता दीदींमुळे सिनेमाला दोन पुरस्कार मिळाले. 1969 मध्ये आलेल्या तांबडी मातीच्या गाण्यानं सुद्धा कमालच केली. एकापेक्षा एक सर्वच गाणी यात होती. लता मंगेशकर यांच्याबद्दल काहीही बोलावं सांगावं तितकी मी खरंच मोठी नाहीये. म्हणजे गायिका म्हणून त्या मोठ्या आहेतच, संगीतकार म्हणूनही त्यांनी आनंद घन या नावानं दिलेलं योगदान खूप मोठं आहे. आनंद घन या नावानं संगीतकार म्हणून केलेला छोटासा पण प्रतिभावान प्रवास सुद्धा आपल्यासाठी आयुष्यभरासाठी तो अविस्मरणीय आहे. चालीमधली विविधता आणि प्रत्येक गाण्यातली मधुरता हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य होतं असं म्हणता येईल. लता मंगेशकरांनी संगीतकार म्हणून 5 सिनेमांना आतापर्यंत संगीत दिलं. यातलं प्रत्येक गाणं कमालीच्या गोडव्यांनी भरलंय. चला तर मग पुन्हा एकदा आपल्या काळजाच्या कोपऱ्यात जी गाणी विसावलीत ना, त्या गाण्यांना पुन्हा एकदा ऐकूयात. आणि जो तो नॉस्ट्रॅल्जी असतो ना जुन्या गाण्यांचा, तो पुन्हा एकदा अनुभवूयात. घेऊन येते पुढचं गाणं मोहित्यांची मंजुळा या सिनेमातलं. हे गाणं आहे
1: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला.
0: आतापर्यंत या गाण्याची बरीच रिमिक्स वर्जन तुम्ही ऐकले, पण जुनं ते सोनं का म्हणतात हे पुन्हा एकदा अनुभवूयात. जगदीश खेबुडकरांचे शब्द, आनंद घन म्हणजेच लता दीदींचं म्युझिक येते क्लासिक रेडिओ शो मधून तुमच्या भेटीला. हे सुपर हिट गाणं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. लता दिदींची अप्रतिम मराठी गाणी आपण ऐकतोय. वारा गाई गाणे हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. संसार या फिल्म मधलं हे गाणं होतं. हृदयनाथ मंगेशकरांचं हे संगीत होतं तर जगदीश खेबुडकरांचे हे शब्द होते. आणि ही गाणी जी काही फिलिंग्स आपल्याला देऊन जातात ना, त्याबद्दल काही बोलायलाच नको. लता दिदींचं पुढचं गाणं मी तुमच्या भेटीला आली आहे घेऊन. हे गाणंही अत्यंत सुंदर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, गाण्याप्रमाणेच लटपट लटपट सुरुवातीला त्यांचं करिअर होतं. अत्यंत वाईट परिस्थितीतून स्वतः त्या जिद्दीनं उभ्या राहिल्या आणि मंगेशकर घराण्याला त्यांनी पुढे नेलं. लता दिदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929. खूप कमी लोकांना माहिती असलेली गोष्ट आहे म्हणजे त्यांचं पाळण्यातलं नाव हे हृदया होतं. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे त्या काळातले मराठी संगीत नाट्यसृष्टीतले अतिशय प्रसिद्ध नायक नट होते. मंगेशकर कुटुंबियाचं मूळ आडनाव सुद्धा हर्डीकर होतं, पण ते मूळचे गोव्यातल्या मंगेश इथे राहत असल्यामुळं पुढे मंगेशकर हे आडनाव त्यांनी लावायला सुरुवात केली. लता दिदींच्या आईचं नाव शुद्धमती होतं, पण सगळेच जण त्यांना लाडानं माई म्हणायचे. लता दिदी या दीनानाथांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या. दीनानाथ आणि माईंना लता, आशा, उषा, मीना अशा चार मुली आणि हृदयनाथ हा मुलगा, अशी पाच अपत्य होते. पुढे दीनानाथांप्रमाणेच सर्वांनी संगीत क्षेत्रात खूप नावलौकिक मिळवलं. हे मी सांगण्याची गरज नाहीये, मंगेशकर घराण्याविषयी बोलण्याइतकी मी खरंच मोठी नाहीये. पण लता दिदींना मिळालेले पहिले गुरु म्हणजे त्यांचे खुद्द वडील पंडित दीनानाथ मंगेशकर. त्यामुळं वयाच्या 5व्या वर्षापासून दिदींनी वडिलांच्या संगीत नाटकात बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. लता दिदी अवघ्या 13 वर्षाच्या असतानाच म्हणजेच 1942 साली पंडित दीनानाथ मंगेशकरांचं हृदयविकारानं निधन झालं आणि घरची परिस्थिती हालाकीची होती. त्यातच दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तसं काहीसं झालं. माई आणि आपली चार भावंड यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी दिदींवर येऊन पडली आणि ती लता दिदींनी सक्षमरित्या पेली. अत्यंत कठीण काळात आपल्या परिवाराची काळजी घेतली आणि सुरुवातीला अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला. आणि लता मंगेशकर कशा बनल्या सांगणार आहे बऱ्याच वेळात. त्याआधी ऐकूयात पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत.

वेलकम बॅक. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण जाणून घेतोय लता दिदी यांचा प्रवास. बघा ना, लता मंगेशकर किंवा लता दिदी असं म्हटलं की त्यांची एक छबी आपल्या डोळ्यासमोर येते. स्वच्छ पांढरी साडी, दोन लांब वेण्या, दोन्ही खांद्यावरून पूर्ण अंगभर घेतलेला पदर, विनम्र अत्यंत नाजूक बोलणं आणि त्यांचं निरागस हास्य, आय हाय, म्हणजे भारतीय संस्कृतीचं चालतं बोलतं प्रतीक म्हणजे लता दिदी म्हणता येईल. कारण त्यांचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या मनात उमटतं त्यांना पाहिल्यानंतर. त्यांचा दैवी आवाज, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ना, पण इतके मान सन्मान ऐश्वर त्यांच्यासह सतत प्रसिद्धीच्या झोतात असून सुद्धा स्वतः लता दिदी अत्यंत साध्या आहेत हे त्यांच्याकडे बघून समजतं. पण लता दिदींची गाण्याची सुरुवात कशी झाली तर वसंत जोगळेकरांच्या किती हसाल या 1942 सालच्या सिनेमातलं नाचूया गडे खेळू मनी हाऊस भारी हे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलेलं मराठी गाणं गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला खरी सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी स्वतः भूमिका केलेली पहिली मंगळागौर हा सिनेमाही रिलीज झाला. या सिनेमातही त्यांनी गाणी गायली. 1945 साली मास्टर विनायक यांच्याबरोबर मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आलं. लता दिदींचं अर्धवट राहिलेलं म्युझिकचं जे काही शिक्षण होतं ते पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना या निमित्तानं मिळाली. उस्ताद अमानत अली खा भेंडी बाजार यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि इथेच त्यांचा हिंदी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला. वसंत जोगळेकर 1946 सालच्या आपकी सेवा में हिंदी सिनेमात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या पा लागूकर जोरी हे पहिलं गीत लता दिदींनी गायलं. एक एक सिनेमात गाणी म्हणता म्हणता दिदींनी आपलं संगीत सुरू ठेवलं आणि त्यानंतर जी काही तालीम त्यांना मिळाली की आय हाय हाय की आवाज आहे. आणि त्यामुळं लता दिदींची इतकी गाणी आपल्या भेटीला आली. बऱ्याच बिकट वाटेमधून लता दिदींचं एक एक पाऊल पुढे पडत चाललं होतं. याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगत सोबत. ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे. आज आपण बोलतोय आपल्या लाडक्या लता दीदींबद्दल आणि त्यांचीच गाणी आज आपण ऐकतोय आणि जुन्या आठवणीत आपण हरवून जातोय. आणि हा आणि हा जो काही नॉस्टॅल्जी आहे या आठवणीत रमण्याचा हा जो काही प्रवास आहे हे सगळंच एन्जॉय करतोय, नाही का? लता दीदींबद्दल मी मगाशी सांगितलं की अत्यंत बिकट परिस्थितीतून त्या स्वतःच्या जोरावरती मोठ्या झाल्या. त्या 13 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं, पण कसं आहे ना, शिक्षण घेणं वेगळं, त्यानंतर संधी मिळत जाणं खूप अवघड असतं. त्या काळी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश मिळवणं, आपली जागा निर्माण करणं हे इतकं सोपं नव्हतं. त्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदी संगीतात नूरजहाँ, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालीवाले यांच्यासारख्या गायिकांच्या जड आवाजाची किंवा अनुनासिक आवाजाची मोहिनी भारतीयांवरती पडली होती. त्यामुळं त्या काळातल्या मोठ्या निर्मात्यांना सुरुवातीला लता दीदींचा आवाज अतिशय बारीक वाटला, काहींनी तो नाकारला सुद्धा. पण त्या काळातील सुप्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांना लता दीदींच्या आवाजावर पूर्ण विश्वास होता. जनाब हैदर साहेबांनी हा पुढच्या काळातला शाश्वत आवाज आहे हे तेव्हाच ओळखलं होतं. त्यांनीच दीदींना मजबूर या सिनेमासाठी 1948 मधील दिल मेरा तोडा हे गाणं गाण्याची संधी दिली. सुरुवातीला दीदी त्या काळातील नूरजहाँ सारख्या गायिकांची कॉपी करत असत किंवा अनुकरण करत असत, पण कालांतरानं दीदींनी स्वतःची अशी खास शैली निर्माण केली. लता दीदींनी आपले उर्दू उच्चार सुधारावेत म्हणून अपार कष्ट घेतले. शफी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे सुद्धा रीतसर गिरवले. लता दीदींचं खूप गाजलेलं गाणं म्हणजे 1949 सालच्या महल सिनेमातलं. केमचंद प्रकाश संगीतकारानं स्वरबद्ध केलेलं

गाणं लोकप्रिय झालं आणि त्यानंतर दीदींनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. सो दीदींचा हा प्रवास असा सुरू राहिला, मात्र साधेपणा दीदींनी कधीच विसरला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. वेलकम बॅक. लता दिदींची अप्रतिम गाणी आज आपण ऐकतोय, त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय. लता दिदींबद्दल मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की इतकी त्यांची खडतर परिस्थिती होती, मात्र स्वतःवरच्या स्वप्नांवर जर का विश्वास असेल, मेहनत घ्यायची तयारी असेल, तर आपण आयुष्यात काहीही अचीव करू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लता मंगेशकर. खरं तर त्यांच्या उत्कर्षाचा जो काही काळ आहे ना, तो 1950 नंतर सुरू झाला. त्यांची सगळी गाणी एका मागून एक हिट होत गेली आणि जवळपास प्रत्येक संगीतकाराकडे दीदी त्या वेळेला गात होत्या. त्या काळातले सुप्रसिद्ध संगीतकारांकडे लता दिदींनी गायलेली प्रसिद्ध गाण्यांची यादी करायची म्हटलं तर ती खूप अवघड आहे. म्हणजे आपल्याला खरंच प्रश्न पडेल की हे गाणं जास्त बेटर आहे की मग ते, कारण इतकी शेकडो गाणी दिदींनी त्या काळात जवळजवळ इतक्या संगीतकारांकडून गायली आहेत की त्यांची लिस्ट बनवणं म्हणजे महामुश्किलीच का. पण लता दिदींनी बदललेली एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार. संगीतकार सलील चौधरी यांनी मधुमती सिनेमासाठी एक स्वरबद्ध केलेलं गाणं होतं, आजारे परदेसी. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळालं आणि त्यानंतर पुढची सतत 10 वर्ष लता दिदींना फिल्मफेअरचं बेस्ट सिंगर अवॉर्ड मिळत गेलं. नंतर मात्र इतर गायकांना संधी मिळावी म्हणून स्वतःहून अवॉर्ड घेण्याचं लता दिदींनी थांबवलं. यातून लता दिदींचा स्वभाव दिसतो, कारण आत्ताचा जमाना असं आहे की गाता येतंय म्हणून मग संगीतकारही व्हावं, संगीत देता येतं मग एखादं गाणं आपण गावं, हा सध्याचा आपल्याला ट्रेंड दिसून येतोय. पण लता दिदींनी आनंद घन या नावानी संगीत दिग्दर्शनात जेव्हा स्वतःला आजमावत होत्या तेव्हा निसंशयी कलाकाराविषयीची निष्ठा होतीच, पण संगीत विषयाची एक मोठी जाण होती, चिंतन होतं आणि म्हणूनच लताबाईंचा पार्श्वगायिका म्हणून लागणारा आवाज जितका उच्च प्रतीचा आहे तितकाच त्यांनी आनंद घन म्हणून दिलेलं संगीत सुद्धा खूप मोठं आहे. याच नोटवरती त्यांनीच संगीतबद्ध केलेलं पुढचं गाणं घेऊन येते आपल्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत। आज लता दीदींनी गायलेली आणि लता दीदींनी आनंदघन या नावाने संगीतबद्ध केलेली गाणी आपण ऐकतोय। मगाशीच मी म्हटलं की आजकालचा ट्रेंड असा आहे की जे जे काही करून बघता येतं ते करून बघावं, आणि जमलं तर ठीक आहे, नाहीतर मग प्रयत्न आपण केला याचं समाधान मिळतं। पण लता दीदींनी आनंदघन या नावाने संगीत देण्याचा जो हा प्रयोग केला तो अत्यंत वाखणण्याजोगा होता। त्या योग्यतेच्या लता दीदी मुळात होत्या की त्यांचा प्रयोग सुद्धा लोक डोक्यावर उचलून घेतील। त्यांनी संगीतबद्ध केलेली प्रत्येक गाणं सुद्धा आजही आपल्याला आठवणीत आहे। आजही आपण ते गुणगुणतो आणि ते पुन्हा पुन्हा लूप वरती ऐकावं अशी गाणी आपल्याला वाटतात। पण लता दीदी या खूप मोठ्या डिझायनर मेकर देखील मला वाटतात। प्लेबॅक सिंगरला त्या काळात रॉयलिटी तर सोडाच, पण मानधन सुद्धा धड मिळत नव्हतं। पण या परिस्थितीशी झगडत नेटाने प्रयत्न करत लता दीदींनी या क्षेत्रात सातत्यानं आणि धैर्यानं ही गोष्ट इन्सिस्ट केली। पार्श्वगायकाचा पार्श्वगायिकेचा उल्लेखही सिनेमांच्या नामोलिखित आला पाहिजे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं। केवळ मुख्य नायिकेला श्रेया नामावलीत नाव असे, लता दीदींनी आपल्या कलेद्वारे आणि आपल्या खंबीर भूमिकेद्वारे ही सुद्धा पद्धत बदलली। आणि सिनेमा संपताना किंवा सिनेमा सुरू होताना जी नामावली येते त्यांच्यात सुद्धा पार्श्वगायक पार्श्वगायिकेच्या नावाचा उल्लेख करण्याचा पायखंडा पडला, याचं संपूर्ण श्रेय मला असं वाटतं लता दीदींना गेलंच पाहिजे। रॉयलिटीचा विषय असू दे किंवा मग स्वतःचं नाव पुढे आणण्याचा विषय असू दे, लता दीदींनी काहीही डिझाईन जे खंबीरपणे घेतलेली आहे ज्यामुळे त्यांनी त्यांचा इतर संगीतात काम करणाऱ्या लोकांनाही फायदा करून दिलेला आहे। अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला आहे आणि त्यांचा आढावा घेणं किंवा एकूणच लता दीदींच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा मुळात अत्यंत अवघड काम आहे। म्हणजे मी आजवर जितके एपिसोड मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे ना, त्यातला सगळ्यात चॅलेंजिंग एपिसोड हा लता दीदींचा होता। की यांच्याबद्दल काय सांगू, किती सांगू, आणि एका एपिसोड मध्ये त्यांच्याविषयी काय काय बोलू आणि तुम्हाला किती गाणी ऐकू हाच प्रश्न मला पडला होता। पण खूप मला मजा आली आहे त्यांची ही गाणी ऐकून आणि त्यांच्या आयुष्यातील हे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवून। त्यांची ही हजारो गाणी सुरांच्या साह्यानं मागितल्यानं पसायदान, शिवरायांची सावरकृत आरती पुढच्या अनेक मराठी पिढ्या ह्या ऐकणार आहेत। आणि त्यांचं हे मेरे वतन के लोगो हे गीत ऐकून हजार वर्षानंतरचा भारतीय माणूस सुद्धा भारावून जाणार आहे। हीच या आवाजाची जादू आहे। इतका मान सन्मान, इतकी प्रसिद्धी मिळून सुद्धा अत्यंत डाऊन टू अर्थ आणि अत्यंत साध्या असणाऱ्या लता दीदींना रेडिओ तेरणाचा मानाचा मुजरा।

वेळ झाली आहे आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणण्याची, पण दरवेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की सांगा मेसेज करून. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. कारण अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मध्ये मराठीतली अशी सदाबहार गाणी घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुमच्या भेटीला. त्यामुळं व्हॉट्सअप करून नक्की सांगा. मी आरजे प्रगती इथेच थांबते, पुन्हा भेटूयात नवीन एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे वाजतात 1:04 आणि मी आरजे प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम 99705 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता. याच नंबरवरती व्हॉट्सअप करून व्हॉइस देखील तुम्ही पाठवू शकता. यामध्ये पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचं आहे, जेणेकरून आपली फरमाईश मला पूर्ण करता येईल. ज्या श्रोत्यांच्या काल फरमाईशी राहिल्या असतील अशा श्रोत्यांच्या नक्कीच आज फरमाईश करू. ज्यांचा एक ठराविक वार असतो गुरुवार, त्यांच्या देखील फरमाईशी पूर्ण करूयात. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. कुमार शानू, अलका याज्ञिक यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे. अनुमलिक यांचं म्युझिक, जमीर कासमी यांचं गीत आहे आणि चित्रपट विजयपथ, अजय देवगण, तब्बू यांचा सुपर हिट ठरलेला चित्रपट, सुपर हिट ठरलेलं गीत, 90s ब्लॉक बस्टर ठरलेलं हे गाणं आहे. तर तेच गीत आज आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे, ज्यांचा गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते असे आपले श्रोते आहेत. जे म्हणजे सिद्धिनाथ रेडिओ संघ भांबेवाडी, सचिन झेंगडे सर, राजेश्री झेंगडे, भांबेवाडी, मोहळ, सोलापूर. तर सरांची गेल्या 2 मला फरमाईश काही पूर्ण करता नाही आली, तर सर नाराज होत जाऊ नका. गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते, जरी माझ्याकडून मी पाहिलं असेल तरी माझ्याकडून राहून गेली असेल, तर त्याच्यासाठी सॉरी म्हणते. आणि नक्कीच आज तुमची पहिली फरमाईश घेते. तर ऐकूयात सचिन सरांची आणि त्यांच्या फॅमिलीची सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश, आणि याच गीताने व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करूयात.

चला 90s या सुंदर अशा गीतांनी सुरुवात केली आहे. तर पुढची फरमाईश देखील असंच छान असं गीत आहे जे 90s आलं होतं आणि रंग हा चित्रपट आहे. तर सुंदर असं हे देखील गीत अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत आहे आणि नदीम श्रवण समीर यांचं गीत आहे. तर जे गीत आहे ते पाठवणारे आपले श्रोते मंगळवार टू मंगळवार फरमाईश पाठवत असतात. तर त्यांना आज जे गीत ऐकायचं आहे रंग या चित्रपटातील गीत कुमार शानू यांचा आवाज आहे. श्रोते म्हणतात नमस्कार आज प्रगतीताई संतोष भरत कोळी मुकाम पोस्ट मोंगशी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून बोलत आहे. गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते. तर आज गीतामध्ये कार्यक्रमामध्ये नक्कीच आज फरमाईश पूर्ण करा. त्यांचे मित्र देखील या कार्यक्रमात आहेत असं ते सांगतात. सर्व मित्रांना देखील आज हे रंग या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात संतोष भारत कोळी सर आणि त्यांच्या फॅमिलीची आणि मित्रपरिवाराचीही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला तर 90s तडका हा पहिल्या गाण्यापासून लागलेला आहे. होप सो आज सगळी 90s सुपरहिट गाणी येतील अशी आशा करते. आणि वळते पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश आहे जो आहे सांगवी इथून, पुणे न्यू सांगवी येथून आपल्या नवीन श्रोत्या संध्या हेडेताई. तर आज त्या म्हणत आहेत की मॅम कशा आहात, मी छान आहे ताई. तर आज म्हणत आहेत मला कच्चे धागे या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. थँक्यू सो मच. 90s हा देखील एक आवडता चित्रपट सर्वांचा राहिला आहे. सर्वच गीतं लोकप्रिय ठरलेली आहेत. तर अजय देवगन आणि सैफ अली खान, मनीषा कोयराला, नम्रता या पडद्यावरती आहेत. आणि त्यातलं एक एक गाणं आहे आज म्हणून दाखवते, कारण की आज बरेच दिवस झालं श्रोते माझ्या आवाजासाठी आतुर आहेत हे मला जाणवतं, की मी गाणं म्हटलं की एक थोडासा तडका लागतो कार्यक्रमाला असं ते म्हणत असतं सारखं. तर ट्राय करते हे देखील की कसं गाणं आहे ते.
1: प्यार नहीं करना जहान सारा कहता है, कोई कुछ कर ले ये प्यार होके रहता है. हाँ प्यार नहीं करना जहान सारा कहता है.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात एक सुंदरसं गीत जे आता खूप आपल्याकडे ट्रेंडिंगमध्ये देखील आपण ऐकत आहात. ते म्हणजे खूप छान असं चित्रपट प्यार किया तो डरना क्या, या चित्रपटाचं गीत समीर यांचं गीत आहे, साजिद वाजिद यांचं म्युझिक आहे, इकबाल शाबरी, अफजल साबरी, अनुपमा यांनी हे सुंदरसं गीत गायलं आहे आणि तेच गीत ऐकायचं आहे. फुलवाडी गावाचे विद्यमान सरपंच श्रोते, ते आहेत सरपंच संतराम मामा लंगडे आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे हिंदुस्तानी राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. हे आमच्या दुकानात आले आहेत असं म्हणतात, फरमाईश पूर्ण करा. तर अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे ते गीत आहे तेरे इश्क में नाचेंगे आणि हे गीत मध्ये देखील खूप ट्रेंडिंग ठरलं होतं राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे, आनंद घेऊयात राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील गीताचा. ऐकवत पांडुरंग महाबोले, गणेश सोमोसे सर, महादेव सोमोसे आणि सरपंच संतराम तुम्ही तसंच लिहिले म्हणून मी तसंच वाचते, पण सरपंच संतराम मामा लंगडे आणि अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

राजा हिंदुस्तानी या चित्रपटातले सुंदर असं गीत पुढची फरमाईश घेऊयात. एक प्यार जिंदगी है या चित्रपटातील एक गीत मध्ये खूप म्हणजे खूपच ट्रेंडिंगमध्ये चालत होतं जेव्हा 2017 मध्ये. आणि त्याच गीत आज आपल्या श्रोत्यांनी पाठवलं आहे. अर्चना घळके राहणार कव्हे तालुका बारशी येथून आपल्या नियमित श्रोत्या आहेत त्या देखील, आणि खूप त्यांना माझा आवाज आवडतो, त्या फॅन आहेत असं सांगतात. इतका छान तुमचा आवाज आहे, मी दररोज रेडिओ तरणाचे सर्व कार्यक्रम ऐकते. तर थँक्यू सो मच अर्चनाताई. तर असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा रेडिओ तरणा 90.4 FM. तर ऐकूयात जे आपल्या श्रोत्या आहेत अर्चना घळके राहणार कव्हे यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला 2017 खूप गाणं ट्रेंडिंगमध्ये होतं बरं, पण आज बऱ्याच दिवसांनी ते गाणं देखील ऐकण्यास मिळालं. तर पुढची फरमाईश खास सातारकर जे आहेत असे आपले श्रोते आहेत साताऱ्यावरून, आणखीन एक आपले श्रोते आहेत साताऱ्याचे फलटण सातारा येथून, तर त्यातलेच एक साताऱ्याचे आपले जे श्रोते नियमित श्रोते जे खूप भरपूर प्रेम रेडिओवरती करतात माझ्या आवाजावरती करतात असे श्रोते म्हणजे प्रकाश बोबडे सर, राहणार फलटण जिल्हा सातारा येथून. तर सर आज काय म्हणतात, आज त्यांना एक गीत आलं आहे खूप छान असं साताऱ्यावरती, आम्ही सातारी सातारी असं ते गीत त्यांना ऐकायचं आहे खास. तर ते म्हणतायत, स्वभाव आमचा कंदी पेढा, स्वभाव आमचा कंदी पेढा गोड मनाची धारा, स्वभाव आमचा कंदी पेढा गोड मनाची धारा, रांगडी मधुर बोली आमची जणू पाचगडीचा वारा, जीवन देते कृष्णामाई स्वाभिमान, जीवन देते कृष्णामाई स्वाभिमान आमचा अजिंक्यतारा, छत्रपतींचे संस्कार आमच्यावर आमची राजधानी सातारा. असं छान असं थॉट्स त्यांनी पाठवलं, हे चारोळ्या करून पाठवलं, खूप सुंदर सर, थँक्यू सो मच. आणि नक्कीच आज तुमची इतक्या दिवसानंतर फरमाईश आली आहे तर नक्कीच प्ले करणार आहे आणि मी देखील या गाण्याचा आनंद घेणार आहे. तर सर्वच श्रोत्यांना देखील आनंद भेटेल हे गाणं ऐकून नक्कीच. तर ऐकूयात प्रकाश बोबडे सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

नाव तर ऐकलंच असेल. काय भावा, हाय का नाय? 007 राजे सत्ताऱ्याची ताकद, येऊन द्या किती बी समोर नाही झुकत नाही वाकत. ऐतिहासिक आमचा वारसा घडतील आमची शान, कट्टर जिगरी दोस्तांसाठी देऊ शकतो जान, अरे देऊ शकतो जान, अरे सातारी वय सातारी.

0: कायम वाजणार कडकच।
1: चला कडक तर वाजलंच हे गाणं, अख्खा सातारा फिरून आल्यासारखा अनुभव आला हे सुंदर असं गीत। तर थँक्यू सो मच सर, सातारा कसं आहे हे गाण्यातून अगदी खूप सुंदररित्या त्यांनी सांगितलंय, थँक्यू सो मच सर। आणि वळूयात पुढच्या फरमाईशकडे। पुढची फरमाईश आहे धाराशिवमधून श्रोत आहे, तर नमस्कार आर जे प्रगती मॅडम, नमस्कार सर, विजय पवार सर, ते म्हणतात ऑक्सिजन मेडिको हनुमान चौक धाराशिवमधून आज तेजाब या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय। नक्कीच सुपर हिट ठरलेला तेजाब चित्रपट, 90s तडका आज सकाळपासून, म्हणजेच पहिल्या गाण्यापासूनच हा 90s तडका लागला आहे। आणि त्यातलंच एक गीत आहे जे अमित कुमार यांनी गायलं आहे, आपण नेहमी अनुराधा पौडाल यांच्या आवाजातील हे गीत ऐकले, पण अमित कुमार यांचा एक वेगळाच आवरा या गाण्यामध्ये देखील आपल्याला जाणवतो। अमित कुमार यांनी हे सुंदर गीत गायलं, एल्पिनचा म्युझिक आहे। ऐकूया तेजाब या चित्रपटातील फरमाईश विजय पवार सरांची।

चला दुपारचे 2:15 वाजतायत आणि मी आर जे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश नितीन कोरे गाव चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिवेतून आज जान या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. 90s हा देखील चित्रपट फार गाजला आहे. सर्वांनाच हा चित्रपट फार आवडतो. गाणी देखील फार आवडतात आणि आनंद मिलिंद यांचं म्युझिक, गीत आनंद बक्षी यांचं ऐकवत. बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आली अशी आपले श्रोते नितीन कोरे सर गावचिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला जान या चित्रपटातील गीत. पुढची फरमाईश आहे जान तेरे नाम या चित्रपटातील गीत. आणि श्रोत आहेत शहापूर इचलकरंजी येथून. आणि श्रोते म्हणतात, श्रोत्यांचं नाव आहे दगडू ससाणे सर, जे नियमित श्रोत आहेत ते देखील. आणि आज त्यांना हे 90s सुपरहिट गीत ऐकायचं आहे. चित्रपट देखील फार गाजला आहे, सर्वच गाणी खूप गाजलेली आहेत. आशा भोसले, कुमार शानू यांच्या आवाजात हे एक सुंदर असं गीत आहे. अजीज खान आणि साहनी यांचं हे गीत आहे. नदीम श्रवण यांचं म्युझिक ऐकूयात आणि आनंद घेऊयात. जान तेरे नाम या चित्रपटातल्या सुंदर अशा गीताचा ऐकूयात. दगडू ससाणे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश, ज्यांची 2026 मधील 8वी फरमाईश आहे असे आपले नियमित श्रोते, ते म्हणजे कुबेर मस्के सर, कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून. दिव्य शक्ती या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. समीर यांची गीतरचना, संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी, गीत गायलं आहे कुमार शानू, अलका याज्ञिक यांनी. तर या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अजय देवगन आणि रवीना टंडन दिसतात. आणि आज हे नक्कीच गीत ऐकायचं आहे, हे धमाल असं गीत नक्कीच माझ्या गावापर्यंत येईल अशी आशा व्यक्त करतो असं त्यांनी सांगितलं. नक्कीच दादा सर अगवाद कव्हे तालुका बार्शी येथून आपले नियमित होते कुबेर मस्के सर आणि मीनाताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

तर दिव्यशक्ती या चित्रपटातील हे थोडंसं वेगळं गीत वाजलं, कारण की थोडंसं आय थिंक सो त्याचा साऊंड वेगळा आला, तर त्याच्यासाठी सॉरी म्हणते की असं गीत दिलं, किंवा माझी चूक नाही आहे त्यात, ते साऊंड सिस्टीमचीच चूक असणार आहे, जे आधी रेकॉर्ड केलेले कॅसेट्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं काय म्हणतं खराबी असेल, त्याच्यामुळे हे गीत असं वाजत असेल. तर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. माझी फॅमिली कल्पना घळके, सिद्धेश्वर घळके, स्वप्नाली घळके, सायली घोलप, रुद्र घोलप आणि नवरीचं नाव आहे वैष्णवी माने. आम्हा सर्वांसाठी तिच्यासाठी एक गीत द्यायचं आहे, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या तिला. तर माझ्या पुतणीचे 9 मेला लग्न आहे. ओके, तर तिच्यासाठी फरमाईश आहे वैष्णवी माने, नवरीचं नाव आहे. तर खूप काँग्रॅट्स वैष्णवी, तुला खूप सारे शुभेच्छा देते लग्नाच्या. आणि त्या म्हणतात आज आमच्या शिदोरी आणि बांगड्यांचा कार्यक्रम आहे, 30 एप्रिलला पण फरमाईश टाकली होती पण घेतली नाही असं म्हणतात, पण नक्कीच आज फरमाईश पूर्ण करते ताई. खास वैष्णवीसाठी एक गीत सुचतं आहे, ते म्हणजे सौदागर या चित्रपटातील एक गीत आहे, जे खूप सुंदर असं गीत आहे आणि डेडिकेट करण्यासारखंच गीत आहे. ऐकूयात वैष्णवी मानेसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. 90s मधलं सुंदरसं गीत सैनिक या चित्रपटातील गीत आणि कुमार शानू यांचा आवाज श्रोते आहेत. व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन, वैजतीमाला गंगाधर चांडके, पद्मीन भस्मे, मधुकर क्षीरसागर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्षद गोवर्धन, संगीता गोपाळ बुरांडे, नीता अजय अपसिंगेकर, रेश्मा राजू उपरे, शिवानी अजय अपसिंगेकर, अंकिता थांदळे, ओंकार अजय अपसिंगेकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडके, योगेश गंगाधर चांडके, निलेश गंगाधर चांडके, समर्थ राजू उपरे यांची त्यांना सैनिक या चित्रपटातील हे सुंदरसं गीत ऐकायचं आहे. ऐकूयात जे आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते, व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर सुंदर अशी 90s गीतं येतात. तर पुढची फरमाईश आहे, फरमाईश पाठवली आहे की नाही मला ते कळत नाही, आता वाचूनच समजेल. म्हणजे तेच म्हणजे प्रिय दादांची आलेली आहे. दादांनी काय म्हणतायत सांगते, आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवते. दादा म्हणतायत सध्या दादांचं जेवण झालेलं आहे, छान असं जेवण दादांनी केले, फोटो पाठवले दादांनी मला. आणि ते म्हणतायत ऊन जरा जास्तच आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरीही पावलं चालत राहतात मन काही चालत नाही, घामाशिवाय शरीरात कुणीच काही बोलत नाही. तितक्यात कुठून तरी एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून तरी एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैर बैर पळत राहतो, पाना फुलांवरती चढून राहतो, दुपार टळून संध्याकाळचा पुन्हा आज माझ्या तोंडातून फंबलिंग का व्हावं लागले, दुपार टळून संध्याकाळचा पुन्हा सुरू होतो खेळ, उन्हामधला सगळा शीन यांचा पाचचा चहा घालतो मी. चहाच्या जोडीला असेल जर काजूमधील रवाळ आणि कुसकुशीत असं बिस्किट, मग मात्र जिभेची पूर्ती होते खिसमिस अशी मिस्टिक. मग बघता बघता वेळ होते सायंकाळच्या जेवणाची, कारभारिणीच्या सेवेतून पोटास जाणीव होते खऱ्या खुऱ्या प्रेमाची, चव असते हाताला जिच्या खरंच हो न्यारी, ती बायको असते मुळातच प्यारी, आणि जिच्यामुळे मिळते प्रत्येकाच्या आयुष्याला उभारी, हे मुळातच नसून कौतुक ती असते एक सत्यता, आयुष्याच्या पुढील पानावर ओळख नसलेली ती एक कथा, संदेश यातून द्यावा वाटतो एकच, उद्याच्या माहिती नसलेल्या जीवनावर प्रेम करण्यापेक्षा आजच्या वेळेतील प्रत्येक क्षणावर जपा आपल्या प्रेमाला आणि सोबत असणाऱ्या रेडिओ उत्तीर्णाला, थँक्यू सो मच दादा. आणि मोर्या मेडिकल रेडिओ श्रोता संघ अभयखेड तालुका मानोरा, सॉरी मोर्या मेडिकल रेडिओ श्रोता संघ समाधान कदम दादा, तसंच संदेश कदम, अखिलेश कदम, बाबासाहेब कदम, शेखर दादा, माणिक तांबोळी, लोंढेवाडी, तालुका माढा, सोलापूर. तर खूप छान थॉट दादांनी पाठवला आहे खरंच. आत्ता म्हणजे ताईंचं जेवण पाहून मलासुद्धा भूक लागते. वहिनींचं जे जेवण आहे खरं तर हे खूप गोड, ज्या पद्धतीत ते ठेवण पण आहे आणि ते ताट असं भरभरून येतं ना, भूक लागते जेव्हा दादा मला प्लेट पाठवतात तेव्हा. तर ते ताट बघून म्हणजे मोह काही आवरत नाही, जेवण लगेच म्हणजे भूक लागून जाते आणि जेवावं वाटतं. तर दादांचं पण आत्ता सुंदर असं जेवण झालं, तर पुढची फरमाईश घेते. दादांनी एवढा सुंदर थॉट वहिनींसाठी पाठवला आहे आणि नक्कीच वहिनी जर सोबत असतील तर ते ऐकत असतील किती भरभरून प्रेम हे दादा त्यांच्यावरती करतात. तर पुढची फरमाईश घेऊयात. गोरखनाथ जाधव जे आहेत पुणे चाकण येथून, नानेकर वाडी खेड, ते म्हणतात आज त्यांनी पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. आवाज खूप छान आहे मॅम, थँक्यू सो मच सर. आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे, 90s सुपरहिट ठरलेला दिवाना हा चित्रपट आहे आणि त्या चित्रपटातील जे गीत आहे सर्वच गीतं सर्वांना आवडतात आणि यातलं जे गीत आहे दिव्या भारती आणि ऋषी कपूर पडद्यावरती दिसतात आज देखील ते गीत खूप जणांना आवडतं, तर असंच गीत त्यांना आवडते. ऐकूयात जे श्रोते आहेत पुणे चाकण, गोरखनाथ जाधव सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश. वारणा शहापूर येथून, कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत विजय चौहान, इंदुरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदुरकर, बेबी शौर्य, श्रेयश, अंकिता आणि अनिकेत चौहान. तिसऱ्यांना ऐकायचं आहे प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील गीत. समीर यांचं गीत आहे, साजिद वाजिद यांचं म्युझिक आहे, इकबाल आणि अफजल साबरी, अनुपमा देशपांडे यांनी हे गीत गायले. सुंदर असं गीत आहे, ऐकूयात प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील गीत. आपले नियमित श्रोते वारणा शहापूर कोल्हापूर येथून.

चला तर यानंतरची फरमाईश घेऊयात. अनिता मोरे ज्या आहेत नारी येथून आपल्या नवीन श्रोते झालेले आहेत आणि त्यांना आज दिल का रिश्ता या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत आहे. ऐकूयात अनिता मोरे ज्या आहेत नारी येथून, समीर यांचं गीत, नदीम श्रावण यांचं म्युझिक.

शुभ दुपार आरजी प्रगतिताई नमस्कार। रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार आणि राम राम। तर खूप दिवस झाले मी फीडबॅक दिलेला नाही, आज फीडबॅक देणं मला जरुरी वाटलं, कारण आज 90s चे खूप खूप छान गाणे ऐकायला मिळाले आणि खूप आज प्रोग्राम जोरात चाललेला आहे आणि त्यात मध्येच समाधान दादा यांचा एक थॉट मेसेज त्यांचा छान ऐकायला मिळते, खूप आनंदी वाटला आणि प्रोग्राम खूप छान चाललेला आहे। आणि आणखी गोष्ट, 17 मे रविवार या दिवशी आम्ही सर्व मित्र पंढरपूर या ठिकाणी भेटण्याचं ठरवलेलं आहे, तर सर्व मित्र परिवार तेरणाचे सर्व मित्र येणार आहेत, तर सर्व मित्रांनी तिथं यावं, सर्वांची चर्चा विनिमय होणार आहे पंढरपूरमध्ये 17 मेला आणि खूप छान असं सर्वांची भेट होईल। पुनश्च सर्वांचे मित्रांचे आभार, छान छान गाणी आज त्यांनी पाठवली आहेत। नमस्कार, मी अनंत कुलकर्णी दौंड या ठिकाणाहून।

बादल या चित्रपटातील फरमाईश आणि श्रोत आहेत आपले आपले कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून शिवराम मस्के शर्मिला मस्के आणि त्यांना बादल या चित्रपटातील गीत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे. तर प्रगती मॅडम, 4 दिवसानंतर फरमाईश पाठवणं हा नियम आहे, 8 दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे, तर फरमाईश पूर्ण करायची की नाही हे तुम्ही ठरवा. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात शिवराम मस्के सर आणि शर्मिला मस्केताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरची फरमाईश आहे, आपले नियमित श्रोते आहेत त्यांना ये दिल आशिकाना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहेच. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा सुपरहिट ठरलेला चित्रपट ये दिल आशिकाना, कुमार शानवलकर यांनी त्यांचा आवाज, नदीम श्रवण यांचं म्युझिक, समीर यांचं गीत ऐकूयात. ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिर राहीम, मेहराज जहाँ, आझाद नगर, लक्षर हरिद्वार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. तर यानंतरची फरमाईश आलेली आहे आपले तुळजापूर येथून नियमित श्रोते आहेत. ते आहेत तायप्पा लोकेसर वानेवाडी, उमेश तोडकरी, मोहन मिरजे, अभिजित साठे जे आहेत तुळजापूर येथून. तर ऐकूयात त्यांना जे गीत ऐकायचं आहे. कुमार शानू अलका यांनी त्यांच्या आवाजातील गीत इंग्लिश बाबू देसी मॅम या चित्रपटातील गीत आहे. तर पुन्हा एकदा 90s मधलाच तडका बराचसा गेलेलाच आहे असं म्हणता येईल. राणी मलिक यांचं गीत आहे. ऐकूयात आपले नियमित श्रोते तायप्पा लोकेसर वानेवाडी, उमेश तोडकरी, मोहन मिरजे, अभिजित साठे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतर जी फरमाईश घेऊयात, जो चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता बाहुबली, आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट आला होता बाहुबली 2, हे चित्रपट तरी गीत आले. गणेश खलाटे फलटण येथून आपले नियमित श्रोते आहेत, आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे. बाहुबली या चित्रपटातील ही सुंदर अशी, बाहुबली 2 असं म्हणता येईल, या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

सलयानंतरची फरमाईश आपल्या नियमित श्रोते आहेत श्याम जाधव सर, जे आहेत राहणार राधेश्याम निवास रघुनंदन कॉलनी सुराणा नगर हिंगोली तालुका जिल्हा धाराशिव। ते म्हणतायत मी पण लाईव्ह आहे औंढा नागनाथ येथून, तर आज मला जोकर या चित्रपटातील

दादा यांची गुरुवार टू गुरुवार फरमाइश असते असे आपले श्रोते आहेत. आणि जाता जाता त्यांचीच फरमाइश घेणार आहे. ते म्हणतात आज आम्हाला दत्तगुरूंचा अभंग ऐकायचा आहे. तर अजित कडकडे यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. ते म्हणतात मॅडम गेल्या 8 दिवसात आमचे 3 भावांचा बड्डे होता. जयराम पाटील कांदा बटाटा व्यापारी कल्याण आणि महेश पाटील ॲग्रो स्टार मॅनेजर पुणे आणि अरुण पाटील महिंद्रा ट्रॅक्टर मेकॅनिकल देहू. आणि शुभेच्छा देणारे श्रोते आहेत योगेश पाटील सुदर्शन पाटील विश्वनाथ पाटील सचिन पाटील शंकर पाटील कृष्णा पाटील रामेश्वर पाटील जयदीप पाटील श्रीराम पाटील ओंकार पाटील श्रेयस पाटील पाटील पाटील फॅमिली आणि मुक्कम पोस्ट शेड शिंगे तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून आणि आमच्या कुटुंबाकडून देखील

0: माणसांचा हा संपूर्ण माळकरी परिवार आहे असं म्हणतात. आमचं पूर्ण कुटुंब हे माळकरी आहे. तर आज आम्हाला गीत ऐकायचं आहे, सर्वांसाठीच हे गीत देऊयात. छान असं गीत आहे आणि श्रावणीने देखील खूप सुंदर असं गीत पाठवलं आहे. ती काय म्हणते तिच्या आवाजामध्ये ऐकूयात.
1: मी श्रावणी पाटील, मी छोटस एक कडवं गाऊन दाखवत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊनी दत्ताची पालखी, निघालो घेऊनी दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अजित कडकडे यांनी गायलेले.
0: थँक्यू सो मच श्रावणी. आणि नक्कीच जाता जाता सुंदर असा हा अभंग आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवायात. आणि ज्या श्रोत्यांच्या राहिल्या असतील फरमाईशी उद्या पूर्ण करूयात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो, आज एक विशेष दिन है। म्हणजे आपण सर्वजण दररोज जे राष्ट्रगीत म्हणतो जनगण मन, त्याचे जनक असणारे आणि सुप्रसिद्ध बंगाली कवी साहित्यिक ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे असे गुरु रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन आहे। 7 मे 1861 साली कोलकाता इथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झालेला होता। त्यांना खरं तर बंगाली भाषेमध्ये रवींद्रनाथ ठाकूर असं म्हणतात आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 7 ऑगस्ट 1941 साली झालेला होता। श्रोतेहो, रवींद्रनाथ टागोर यांना आपण गुरुदेव असंही संबोधतो। रवींद्रनाथ हे एक ब्रह्मोपंथीय चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी रवींद्रनाथ यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात आणि बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला होता। रवींद्रनाथ हे भारताचे आणि आशियातील असे पहिले साहित्यिक कवी आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता। बंगाली साहित्याची रवींद्र पूर्व आणि रवींद्र उत्तर अशी विभागणी करण्यात येते। श्रोतेहो, यावरून बंगाली साहित्यावरील रवींद्रनाथांचा प्रभाव आपल्या लक्षात येतो। कोलकात्याच्या पिराली कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली होती। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपण नावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या। शांतिनिकेतनची उभारणी, विस्तृत आणि उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती आणि रवींद्र संगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचं प्रमुख जीवन कार्य आहे। आणि श्रोतेहो, रवींद्रनाथांनी रचलेलं जनगणमन हे काव्य आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि त्याचसोबत आमार शोणार बांगला ही जी रचना आहे ती बांगलादेश यांनी त्यांचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं आहे। खरं तर दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत। पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवतं या विचारातून शांतिनिकेतनचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला होता। श्रोतेहो, कोलकात्यामध्ये जोराशंकर ठाकूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला होता। त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर आणि आई शारदा देवी होत्या। आणि रवींद्रनाथ टागोर यांचं 9 डिसेंबर 1883 साली मृणालिनी देवी यांच्याशी लग्न झालेलं होतं। रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या वडिलांसमवेत सबंद भारताचं भ्रमण केलेलं होतं, पर्यटन केलेलं होतं, त्यामुळे त्यांच्या या लिखाणामध्ये सबंद भारताचं चित्र जे आहे ते दिसून येतं। आणि श्रोतेहो, ज्या नोबेल पुरस्काराचा आपण उच्चार केला तो 14 नोव्हेंबर 1913 साली स्वीडिश अकादमीचा हा नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना प्राप्त झालेला होता गीतांजली या काव्यरचनेबद्दल। आणि गीतांजली या काव्यरचनेचं इंग्रजी अनुवाद हा स्वतः रवींद्रनाथ यांनीच केलेला होता। तर त्यांना 1915 साली ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली होती। पण आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की 1919 साली जालियानवाला बाग हत्याकांडानंतर सर ही पदवी त्यांनी ब्रिटिश सरकारला परत केली होती। श्रोतेहो, रवींद्रनाथ टागोर आणि महाराष्ट्राचाही खूप मोठा संबंध आपल्याला दिसून येतो। रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख केंद्रापैकी एक केंद्र होतं महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्राचा प्रभावसुद्धा रवींद्रनाथांवर पडला होता। संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी खूप गाढ अभ्यास केलेला होता आणि संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेतसुद्धा अनुवादित केलेले होते। कारवार येथील सृष्टी सौंदर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली होती। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनही त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनी एक खंडकाव्यही रचलं आहे। रवींद्रनाथांचा नेता आणि क्रांतिकारक या रूपात भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात थेट सहभाग नव्हता, म्हणून खरं तर त्यांच्या संस्कृती पिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्रात टीका झाली होती। पण रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाने काही महाराष्ट्रीयनही प्रभावित झाले होते। त्यापैकी पु ल देशपांडे हेही एक होते। कारण रवींद्रनाथांचं जे काही काव्य आहे, साहित्य आहे, ते मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु ल देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकलेली होती. मराठी कानडी भाषेत लेखन केलेले आणि कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी आणि जन्माने महाराष्ट्रीयन असलेल्या द रा बेंद्रे यांच्या साहित्यावरही रवींद्रनाथांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर रवींद्रनाथांनीच केले होते. याशिवाय जगातील अनेक भाषांमध्ये गीतांजलीचा अनुवाद झाला आहे. मराठीतले पहिले गद्य अनुवाद हरिनारायण फडके यांनी केला होता. गीतांजली या काव्याचा मराठी अनुवाद जो आहे तो अमरावतीचे डॉक्टर राम म्हैसाळकर यांनी रवींद्रनाथांच्या गीतांजलीसह एकूण 4 पुस्तकांचा मराठी अनुवाद केलेला होता रवींद्र गीतांजली या नावाने. आणि त्यासोबत ज्योती कुलकर्णी यांनीसुद्धा गीतांजली रवींद्रनाथांच्या याचं मराठीत पद्यमय भाषांतर केलेलं आहे. तेव्हा श्रोतेव, असे हे रवींद्रनाथ टागोर संगीत, साहित्य, तत्वज्ञान, चित्रकला, नृत्य, शिक्षण, विज्ञान अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या आणि दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते. आणि श्रोतेहो, रवींद्रनाथांच्या बहुमुखी निर्मितीत कविता ही जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, प्रवास वर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. यमक प्रचुरता, आशावाद आणि गेयता ही त्यांच्या कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये होती. कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते. रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात. सामान्य माणसांचं जीवनही त्यांच्या कथांचं बीज आहे. आणि श्रोतेहो, रवींद्रनाथ यांच्याविषयी आपण ही माहिती ऐकत असताना 15व्या 16व्या शतकातील वैष्णव रचनांचा रवींद्रनाथ टागोर यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांनी एक बंगालीमध्ये प्रार्थना खरं तर एक रचलेली होती, निर्मित केलेली होती. आणि ती प्रार्थना आजच्याही काळामध्ये खरं तर आपल्याला खूप मोठी प्रेरणा देऊन जाते. ती प्रार्थना अशी होती की बिपदे मोरे रक्षा करो ये न हे मोर प्रार्थना. ही अशी बंगाली भाषेतली होती, पण त्याचा मराठी अनुवाद जो आहे तो सध्याच्या कोरोना काळातसुद्धा आपल्याला खरं तर एक हिंमत देऊन जातो. त्याचा मराठी अनुवाद असा आहे श्रोतेहो, प्रार्थना. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. दुःख तापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. जगात माझे नुकसान झाले, केवळ फसवणूक वाट्याला आली तर माझे मन खंबीर व्हावे एवढीच माझी इच्छा. माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा. माझे ओझे हलके करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही. ते ओझे व्हायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा. दुःखाच्या रात्री जेव्हा सारे जग फसवणूक करील तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा. तेव्हा श्रोतेहो, या प्रार्थनेसह गुरु रवींद्रनाथ टागोर यांच्या आजच्या या जन्मदिनानिमित्त आपण त्यांना विनम्र आदरांजली वाहूयात. आणि श्रोतेहो, खरं तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपणास रवींद्रनाथ टागोर हे जसं मी म्हटलं की कवी आणि साहित्यिक, संगीत, रवींद्र संगीत त्यांनी निर्माण केलं आणि त्याचा खूप मोठा प्रभाव हा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीवर सुद्धा पडला. हिंदी चित्रपटसृष्टी जी आहे त्यातले अनेक संगीतकार हे रवींद्र संगीताने प्रभावित झाले. म्हणून आज आपण काही गाणी जी ऐकणार आहोत ती रवींद्र संगीताची प्रेरणा घेऊन निर्माण झाली तीच गाणी आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत.

श्रोतेहो, धुंद करणाऱ्या कृष्णधवल युगात घेऊन जाणाऱ्या कधी कधी नाविन्याचा फुलोरा फुलवणारा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या श्रोतींसाठी अनोखी मेजवानी ठरतोय हे एव्हाना लक्षात येत आहे। जादूभऱ्या संगीतानं भारावून गेल्यासारखी परिस्थिती असताना जेवढं शोधावं तेवढं अधिक सापडतं, जेवढं खोलात उतरावं तेवढी अधिक खोलीवता जाणवत राहते आणि कुठेतरी खऱ्या आनंदाचा स्वर सापडल्यागत अनुभूती येत राहते। श्रोतेहो, आजही आपण सन्मान संगीत कलेचाच करणार आहोत, कारण ज्या गौरवशाली संगीतानं अवघ्या विश्वावर मोहिनी घातली त्या कलावंताचा गौरव तर अवघ्या जगानं नोबेल पारितोषिक देऊन केला। आपण फार फार तर त्यांच्या संगीतमय ऋणातून अजूनही मुक्त होऊ शकत नाही हे अतिशय आर्ततेनं सांगू शकतो। श्रोतेहो, आज चर्चा करूयात अजरामर असणाऱ्या रवींद्र संगीताची आणि नोबेल पारितोषिक विजेते गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या कल्पकतेची।

श्रोतेहो, सध्या आपण चित्रपट जगताची शताब्दी सर्व स्तरातून साजरी करीत आहोत. यामध्ये सर्व ज्ञात अज्ञात कलावंत तंत्रज्ञ गीतकार संगीतकार गायक गायिका निर्माते दिग्दर्शक ह्यासह अनेक लोकांनी आपली प्रतिभा पणाला लावून हा कल्पवृक्ष जोपासला आहे. या सर्वांना करूया मानाचा मुजरा. श्रोतेहो, आजचा आपला हा आवडता कार्यक्रम अशाच एका प्रतिभावान घराण्याच्या सन्मानार्थ आहे. श्रोतेहो, मी घराण असा उल्लेख केला, खरंच आहे. साधारणतः 1921 पासून आज तागायत जे पार्श्वसंगीत आपण ऐकतो ते या अथांग सागरातला आहे. ते गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या रचित रवींद्र संगीतातल्या चालींवरच आधारलेला आहे. हे ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. श्रोतेहो, नोबेल पारितोषिक विजेते गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कवी समाजसेवक होते. त्यांनी एकूण 4,500 कविता लिहिल्या, पैकी 1500 कवितांवर स्वरसाजही चढवला. श्रोतेहो, ऐकूयात रवींद्र संगीतावर आधारित असंच एक हिंदी चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, रवींद्र संगीताचा स्वरसाज अबंगाली लोकांना फारसा रुचत नसे. ते ह्या साजास संगीत मानतच नसत. पण जगभरातल्या बंगाली लोकांना रवींद्र संगीत प्राणप्रिय आहे. अनुपम कल्पकतेनं बहरलेल्या आपल्या अप्रतिम कवितांना सहज सोप्या चाली देऊन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रवींद्रनाथांनी संगीताचा वापर केला. त्याच संगीताची जादू आज तागायत आपल्या मनपटलावर अधिराज्य करीत आहे. श्रोतेहो, आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतले दिग्गज पार्श्वसंगीतकारांनी रवींद्र संगीताच्या चाली सरळ सरळ स्वीकारल्या आहेत. मुख्यतः हिंदी चित्रपटाचा गोल्डन काळ असा आपण ज्याला म्हणतो तो काळ ज्या ज्या संगीतकारांनी गाजवला आहे त्यातली बहुतांशी हिंदी सुपरहिट गीतं ही रवींद्र संगीताच्या चालीवर आधारली होती. हे ऐकून आपणास नक्कीच आश्चर्य वाटत असेल, पण हे पूर्ण सत्य आहे. बऱ्याच संगीत दिग्दर्शकांनी जाहीररित्या ह्याला कबुली दिली होती. त्या काळच्या धार्मिक आणि ऐतिहासिक चित्रपटांना अशा कथानाकातून बाहेर काढून सामाजिक आशयात आणण्याचं काम न्यू थिएटर्स आणि प्रभात फिल्म्स ह्या कंपनीनं केलं. त्यावेळचे संगीतकार प्रथमेश बरुआ, देवकी बोसरा यासारख्या दिग्गजांनी कुंदनलाल सहगल, कानन बाला अशा गायकांना सोबत घेऊन एक नवा इतिहास घडवला. श्रोतेहो, ऐकूयात पुन्हा एकदा रवींद्र संगीतावर आधारित असंच एक सुप्रसिद्ध गाणं.

श्रोते हो, रवींद्रनाथांचं सांगीतिक ज्ञान प्रगाढ होतं. शास्त्रीय संगीताचे संस्कार त्यांच्यावर बालपणीच झाले होते. किशोर वयातच विलायतेला गेले तेव्हा पश्चिमी शास्त्रीय संगीताचा पगडा त्यांच्यावर बसला. एवढंच नव्हे तर वडिलांच्या जमीनदारीची कामं पाहायला वर्षानुवर्ष खेड्यापाड्यात वास्तव्य केल्यानं सारं बंगाली लोकसंगीत त्यांच्या रंध्रारंध्रात रुजलं होतं. रवींद्रनाथांनी आपल्या कवितेला

या सर्व संगीत प्रकाराचं सखोल अध्ययन करूनच रवींद्रनाथांनी आपल्या रचनेस स्वरबद्ध केलं होतं। अशा प्रकारची अफाट मेहनत त्यांची होती, त्यामध्ये कुठलीच कमी आपणास जाणवत नाही। श्रोतेहो, ऐकूयात रवींद्र संगीतावर आधारित पुन्हा एकदा असंच एक छानसं गीत।

चला आई, कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

त्याकाळचे सुप्रसिद्ध प्रतिभावान संगीत दिग्दर्शक रायचंद बोराल आणि पंकज मलिक यांची कारकीर्द बरोबरच सुरू झाली. त्यातल्या त्यात पंकज मलिक सृजनशील संगीतकार आणि गंभीर गळ्याचे दर्जेदार गायक होते. सिनेसंगीताखेरीज रवींद्रनाथांची गीतं आकाशवाणीवर सुगम संगीताच्या रूपानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत राहिली आणि पश्चिम बंगाल सरकारसाठीही त्यांनी स्वररचना केली होती. स्वतःखेरीज कुणालाही न मानणारे सुप्रसिद्ध संगीतकार सज्जाद सुद्धा रवींद्र संगीतानं भारावले होते.

श्रोतेहो, अजूनही काही प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांवर रवींद्र संगीताची गडद छाप होती. जसं अनिल बिश्वास, रामचंद्र पॉल, रॉबिन चटर्जी, सचिन देव बर्मन, सलील चौधरी, हेमंत कुमार आणि राहुल देव बर्मन. ह्यामध्ये किंचित राहुल देव बर्मन वगळता सर्वांनी रवींद्र संगीत आपल्या हक्काचंच आहे असं मानून त्याच्या चाली सरळ सरळ किंवा किंचित बदल करून वापरल्या आणि परमोच्च स्थान प्राप्त केलं. असं हे अजरामर रवींद्र संगीत किंवा गीतांजली आहे. प्रत्येकाच्या मनात सदैव अढळस्थानी विराजमान असलेलं अमर संगीत म्हणून रवींद्र संगीताकडे पाहता येईल. श्रोतेहो, या रवींद्र संगीताचा प्रभाव बंगाली सिने संगीतावर फार मोठ्या प्रमाणावर झाला. म्हणूनच मी या घराण्याला रवींद्रनाथ घराणं असं संबोधलं आहे. माधुर्य घराण्याचे जनक अनिल विश्वास यांना दूरदर्शनवरील एका मुलाखतीत मुलाखतकाराने एक प्रश्न विचारला. तो असा होता की आपल्या राहीमतवाले या गीताची चाल सरळ सरळ रवींद्र संगीतावर बेतलेली आहे, हे आपणास मान्य आहे का? अनिलदा ताडकन उत्तरले होते, रवींद्र संगीताचा उपयोग केला आहे, कुठलंही पाश्चात्य चाल तर चोरली नाही ना, आईचं दूध पिण्यात कसली लाज. ज्या रवींद्र संगीताची तुलना अनिल विश्वास मातृदुधाशी करतात याहून अजून किती मोठी उपमा रवींद्र संगीतासाठी असावी. श्रोतेहो, ऐकूयात रवींद्र संगीतावर आधारित असंच एक छान संगीत.

श्रोतेहो, रवींद्र संगीताबद्दल जेवढी चर्चा करावी तेवढी कमीच आहे. रवींद्र संगीतावर आधारित संगीतकारांची एकापेक्षा एक प्रतिभावान पिढीच तयार झाली. शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, नौशाद अशा अनेक दिग्गजांवर रवींद्र संगीताचा पगडा होता. एका ठिकाणी सुप्रसिद्ध सिने संगीतकार पंकज मलिक लिहितात, जसा जसा मी रवींद्र संगीताच्या निकट जाऊ लागलो तसतसं मला समजू लागलं की रवींद्र संगीत हेच आपलं जीवन, यातच आपली मुक्ती मनशांती, याशिवाय आपल्या जीवनाला मुक्ती मिळू शकणार नाही. रवींद्र संगीत आपणाला इहलोकापासून दूर नेतं, अव्यक्त अशा जगात नेऊन पोहोचवतं. रवींद्र संगीत म्हणजे माझे प्राण, ते मला अशा ठिकाणी नेत की जिथं सूर्याच्या किरणांनाही प्रवेश नाही, अशा अंधाऱ्या प्रदेशात की जिथं विविध रंगाचे ठिपके ताऱ्याप्रमाणे चकाकतात, अंतःपटलावर तीन चार प्रकाश शलाका आडव्या उभ्या वर खाली धावतात. रवींद्र संगीत म्हणजे वेळ लावणाऱ्या सुरांचा महासागर, मन खेचून घेणारं इंद्रधनुष्य जणू.

श्रोते हो, रवींद्र संगीताबद्दल असा उत्कट भाव बाळगणाऱ्या पंकज मलिक ह्यांना त्यांच्या बालपणीच रवींद्र संगीतानं झपाटलं होतं। ते म्हणतात, आजपर्यंत हे गुपित मी कोणाला सांगितलं नाही। रवींद्र संगीताचा मला आलेला हा अनुभव आज प्रथमच मी रसिकांसमोर व्यक्त केला आहे। आज पावेतो या अनुभवाविषयी मी कोणाजवळ, अगदी पत्नीजवळ देखील कधी बोललो नाही। हे सर्व उद्गार आहेत पंकज मलिक यांचे। श्रोते हो, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांचं वास्तव्य असलेलं जोडासांको पॅलेस म्हणजे एक जागतिक पातळीची अभ्यासिकाच होती। सर्व विश्वाची भ्रमंती करणारे रवींद्रनाथ काही काळ एकांतवासातही गेले। तो काळ 1887 ते 1888 होता। ते फिरत फिरत आपल्या महाराष्ट्रात नाशिक, सोलापूर ह्या ठिकाणीही काही काळ वास्तव्यास होते। ते काव्याबद्दल बोलताना म्हणायचे, अपूर्ण वास्तवता आणि पूर्ण कल्पना शक्ती यांच्या संयोगातच काव्याचं सौंदर्य आहे।

श्रोतेहो, रवींद्रनाथ हे एक अष्टपैलू व्यक्तिरेखा असलेले होते. सामुदायिक शेतीची संकल्पनाही त्यांचीच होती. त्याकाळी त्यांनी ही योजना समर्थपणे राबवूनही दाखवली होती. विश्वभारती, शांतिनिकेतन अशा संस्थांची निर्मिती त्यांचीच देण आहे. ईश्वर आपल्या हृदयात विराजमान आहे. फक्त त्यासाठी आपल्यातला दंभ दूर केला आणि सत्याची स्थापना केली की ईश्वर जवळ येतो असं ते म्हणत. श्रोतेहो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा गीतांजली हा संगीतमय काव्य अलंकार म्हणजे संगीताचा अथांग सागरच आहे. श्रोतेहो, जसं आपलं आणि संगीताचं नातं हे पाळण्यातच जडतं, तसंच बहुतांशी सिनेसंगीतकारांचं आहे. त्यांचं पार्श्वसंगीत कुठे ना कुठे त्या रवींद्र संगीतावर जाऊन माइंडसेट झालेलं दिसतं.

श्रोतेहो, अनेक संगीतकारांचं प्रेरणास्थान असणारं रवींद्र संगीत आणि रवींद्र संगीताचे जनक गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या मूळ आवाजातील होय श्रोतेहो यांच्या मूळ आवाजातील एक संगीत रचना आणि स्वरचना ऐकूयात. ही रचना आहे मूळ स्वतः रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वरातली. तेव्हा श्रोतेहो ऐकूयात ही रचना.

0: দেখো একদিন যদি বাধা পড়ে কাজে শারদ প্রাতে মনে রেখো যদি পড়িয়া মনে ছল ছল জল নাই দেখা দেয় নয়ন
1: श्रोतेव गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांचे उद्गार असे आहेत, आपण सावली मागे धावलो तर ती पुढे पुढे धावते, जर का आपण सूर्याकडे धावलो तर ती आपसुकच आपल्या पाठीमागे येते। मान नव्हे तर ध्येय महत्वाचं आहे, कीर्ती ही अशीच छायेसारखी असते। श्रोतेव अशा पद्धतीची शिकवण, संदेश आणि आदर्श निर्माण करणारे रवींद्रनाथजी टागोर आणि त्यांचं रवींद्र संगीत म्हणजे अनेक संगीतकारांचं प्रेरणास्थान। आपल्या सर्व रसिकांसाठी, श्रोत्यांसाठी हे स्वर्गीय संगीत याच जन्मी याच देही याच कर्णपटलानी ऐकण्याचं सौभाग्य मिळणं म्हणजे किमान ऐकण्यानं श्रुतींनी कृतार्थ होणं। आता संजय महेंद्रगेस आज्ञा द्या, शुभरात्री।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बड़ी राजा। बड़ी राजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: मंडळी नमस्कार। मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण बघतो आहोत की सध्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होते आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ, पोकळा यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात असतं। उन्हाळी हंगामातील या भाज्यांच्या लागवडीचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे याची आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, उन्हाळी हंगामात भाजीपाला

0: लागवड करत असताना घ्यावायची जी काळजी आहे ती सुरुवातीस बघणार आहोत. लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब पाणी साठवून ठेवणारी परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावी. जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा. कोरडे आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूस शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावी. तर मंडळी, हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आपण बघतो आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्या भागामध्ये असेल किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदर वादळ येत असतात किंवा त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याचा एक प्रादुर्भावसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये होत असतो आणि जेणेकरून आपल्या भागामध्ये जी पिकं आपण घेतलेली असतात त्याच्यामध्ये वारा शिरणे किंवा त्याच्यामुळे अधिक नुकसान होत असतं. त्याच्यामुळे शेवरी आपल्या बांधावर लावून घेणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आणि मंडळी, शेवरीपासून एवढंच वाऱ्याचं संरक्षण करणं हा एवढाच भाग नाही, पण शेवरीपासून आपल्याला चांगलं उत्पादन देखील मिळू शकतं. आणि शेवरी ही झटपट वाढत असते. काही महिने मध्ये शेवरीचं पीक हे आपल्याला 9-10-15 फुटापर्यंत गेलेलं दिसून येतं. तर याच्यासाठी हा जो मुद्दा होता तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर आपले जे वाफे आहेत त्या वाफ्याच्या भोवताली आपण मक्याची जर दाट लागवड केली तर पिकांना संरक्षण देखील मिळतं आणि एक उत्तम प्रकारचं वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण होत असतं. याच्यानंतरचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो आहे रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे सुद्धा लक्ष देणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे. फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी. स्वच्छ ठिकाणी प्रतवारी, पॅकिंग, साठवण, योग्य वेळी माल वाहतूक, ती म्हणजे पहाटेच्या वेळी, या बाबींचा नियोजनपूर्वक एकत्रित वापर करणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे उत्तम प्रतीचा भाजीपाला हा ग्राहकापर्यंत पोहोचवणं आपणास शक्य होऊ शकतं. उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी आणि गवार या भाज्यांनासुद्धा भरपूर मागणी असते. भेंडी लागवड करतेवेळी हळद्या रोगास प्रतिकारक्षम परभणी, क्रांती, अर्क, अनामिका, पुसा सवानी आणि पंजाब पद्मिनी या वाणाची निवड करणं गरजेचं आहे. गवारीसाठी पुसा सदाबहार, पुसा नवबहार यासारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातीची निवड आपण करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर देणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि तोडणीची वेळ जी असणार आहे ती थोडीशी उशिरा आपण करणं गरजेचं आहे. जी वेळ असणार आहे संध्याकाळी 5-6 दरम्यानची. आता वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या संदर्भात मंडळी या ठिकाणी माहिती करून घेऊयात. वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे रुंद अंतर ठेवून करणं गरजेचं आहे. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि आधार देणंसुद्धा ही दोन कामं महत्त्वाची आहेत. दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार देणं गरजेचं आहे. कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिकं असून वेलींना चांगला आधार मिळाला तर त्याची वाढ चांगली होऊ शकते. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या संदर्भामध्ये. या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावीत. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींसाठी नियंत्रण ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. मिरचीसाठी लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असं नियोजन आपण करणं गरजेचं आहे. लागवडीसाठी वान हा उंच शाखीय वाढणारा, फांद्या जास्त असणारा, पोपटी ते गर्द हिरव्या रंगाचा लांब मिरच्या त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात आणि झाडावर दाट पानंसुद्धा असतात. वांगी या पिकासाठी उंच डेरेदार वाढ असणारा काठेरी देठ, तांबड्या पांढऱ्या हिरव्या रंगाची छटा असणाऱ्या चक्कीदार गोल किंवा उभट गोल फळे असणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्यामध्ये रंग, आकार यानुसार भागनिहाय विविधता आढळून येत असते. वांगी पिकास शेणखत, रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. उन्हाळे हंगामात योग्य वेळी पाणी देणं गरजेचं आहे. फळांची तोडणी 5-6 दिवसांनी करावी. चांगली एकसारखी फळे बाजारात पाठवणं गरजेचं आहे. आणि टोमॅटोच्या संदर्भात मंडळी आपण बघणार आहोत. टोमॅटो पिकासाठी वान निवडताना प्रामुख्याने तो वान अधिक पाणी असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, लीफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशील, फळांना तडे न जाणारा निवडणं गरजेचं आहे. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी असू शकते. मंडळी, यानंतर बघणार आहोत आणखी एक महत्त्वाचं भाजीपाला पीक ज्याच्यामध्ये आपण कोथिंबिरीचा उल्लेख करू शकतो. कोथिंबिरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात पाण्या उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबीरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाऊ शकते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत. दर 8 दिवसाच्या अंतरानं कोथिंबीरीची लागवड करणं गरजेचं आहे. आता जाता जाता बघणार आहोत आणखी 3 भाज्या आहेत, त्याच्यामध्ये राजगिरा आहे, पोकळा आहे, माठ आहे. उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या हे महत्त्वाच्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिज क्षार आणि जीवनसत्वाचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज सुलभ नैसर्गिक स्रोत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या या अल्प भांडवल कमी क्षेत्रात कमी वेळेत उत्पादन देतात. पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा, बाजारपेठ जवळ असणं, वाहतुकीची चांगली सोय असणं या बाबी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ आणि मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जी भाजीपाला पिकं किंवा पालेभाज्या आपण बघितलेल्या आहेत, यांचं जर योग्य नियोजन आपण फेब्रुवारी महिन्याच्या अगदी 28 तारखेपर्यंत जरी केलं तरी निश्चितपणे आपलं उत्पादन हे मेच्या आत येऊ शकतं आणि चांगला बाजारभाव आपल्या भाजीपाला पिकांना मिळू शकतो. यासाठी गरज आहे योग्य नियोजन करण्याची. आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे, यावर शेतकरी बांधवांनी कोणत्या भाज्या लावायच्या आहेत, त्यांचे दर कसे असणार आहेत, या संदर्भातील चर्चासुद्धा करून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून येणारा आपला हा उन्हाळी हंगाम अतिशय चांगला होऊ शकतो, फायदेशीर ठरू शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात एका नव्या माहितीसह. आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ 13. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: गल्ली गल्लीत

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

श्रोतेहो, आज एक विशेष दिन आहे, म्हणजे आपण सर्वजण दररोज जे राष्ट्रगीत म्हणतो जनगण मन, त्याचे जनक असणारे आणि सुप्रसिद्ध बंगाली कवी साहित्यिक ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे असे गुरु रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन आहे। 7 मे 1861 साली कोलकाता इथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झालेला होता। त्यांना खरं तर बंगाली भाषेमध्ये रवींद्रनाथ ठाकूर असं म्हणतात आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 7 ऑगस्ट 1941 साली झालेला होता। श्रोतेहो, रवींद्रनाथ टागोर यांना आपण गुरुदेव असंही संबोधतो। रवींद्रनाथ हे एक ब्रह्मपंथीय चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी रवींद्रनाथ यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात आणि बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला होता। रवींद्रनाथ हे भारताचे आणि आशियातील असे पहिले साहित्यिक कवी आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता। बंगाली साहित्याची रवींद्र पूर्व आणि रवींद्र उत्तर अशी विभागणी करण्यात येते। श्रोतेहो, यावरून बंगाली साहित्यावरील रवींद्रनाथांचा प्रभाव आपल्या लक्षात येतो। कोलकात्याच्या पिराली कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली होती। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपण नावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या। शांतिनिकेतनची उभारणी, विस्तृत आणि उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती आणि रवींद्र संगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचं प्रमुख जीवन कार्य आहे। आणि श्रोतेहो, रवींद्रनाथांनी रचलेलं जनगणमन हे काव्य आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि त्याचसोबत आमार शोणार बांगला ही जी रचना आहे ती बांगलादेश यांनी त्यांचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं आहे। खरं तर दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत। पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवतं या विचारातून शांतिनिकेतनचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला होता। श्रोतेहो, कोलकात्यामध्ये जोराशंकर ठाकूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला होता। त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर आणि आई शारदा देवी होत्या। आणि रवींद्रनाथ टागोर यांचं 9 डिसेंबर 1883 साली मृणालिनी देवी यांच्याशी लग्न झालेलं होतं। रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या वडिलांसमवेत सबंध भारताचं भ्रमण केलेलं होतं, पर्यटन केलेलं होतं, त्यामुळे त्यांच्या या लिखाणामध्ये सबंध भारताचं चित्र जे आहे ते दिसून येतं। आणि श्रोतेहो, ज्या नोबेल पुरस्काराचा आपण उच्चार केला तो 14 नोव्हेंबर 1913 साली स्वीडिश अकादमीचा हा नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना प्राप्त झालेला होता गीतांजली या काव्यरचनेबद्दल। आणि गीतांजली या काव्यरचनेचं इंग्रजी अनुवाद हा स्वतः रवींद्रनाथ यांनीच केलेला होता। तर त्यांना 1915 साली ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली होती। पण आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर ही पदवी त्यांनी ब्रिटिश सरकारला परत केली होती। श्रोतेहो, रवींद्रनाथ टागोर आणि महाराष्ट्राचाही खूप मोठा संबंध आपल्याला दिसून येतो। रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख केंद्रापैकी एक केंद्र होतं महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्राचा प्रभावसुद्धा रवींद्रनाथांवर पडला होता। संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी खूप गाढ अभ्यास केलेला होता आणि संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेतसुद्धा अनुवादित केलेले होते। कारवार येथील सृष्टी सौंदर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली होती। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनही त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनी एक खंडकाव्यही रचलं आहे। रवींद्रनाथांचा नेता आणि क्रांतिकारक या रूपात भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात थेट सहभाग नव्हता, म्हणून खरं तर त्यांच्या संस्कृती पिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्रात टीका झाली होती। पण रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाने काही महाराष्ट्रीयनही प्रभावित झाले होते। त्यापैकी पु ल देशपांडे हेही एक होते, कारण रवींद्रनाथांचं जे काही काव्य आहे, साहित्य आहे, ते मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु ल देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकलेली होती। मराठी, कानडी भाषेत लेखन केलेले आणि कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी आणि जन्माने महाराष्ट्रीयन असलेल्या द रा बेंद्रे यांच्या साहित्यावरही रवींद्रनाथांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो।
गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर रवींद्रनाथांनीच केले होते. याशिवाय जगातील अनेक भाषांमध्ये गीतांजलीचा अनुवाद झाला आहे. मराठीतले पहिले गद्य अनुवाद हरिनारायण फडके यांनी केला होता. गीतांजली या काव्याचा मराठी अनुवाद जो आहे तो अमरावतीचे डॉक्टर राम म्हैसाळकर यांनी रवींद्रनाथांच्या गीतांजलीसह एकूण 4 पुस्तकांचा मराठी अनुवाद केलेला होता रवींद्र गीतांजली या नावाने. आणि त्यासोबत ज्योती कुलकर्णी यांनीसुद्धा गीतांजली रवींद्रनाथांच्या याचं मराठीत पद्यमय भाषांतर केलेलं आहे. तेव्हा श्रोतेव असे हे रवींद्रनाथ टागोर संगीत साहित्य तत्वज्ञान चित्रकला नृत्य शिक्षण विज्ञान अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या आणि दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते. आणि श्रोतेहो रवींद्रनाथांच्या बहुमुखी निर्मितीत कविता ही जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंबऱ्या निबंध लघुकथा प्रवास वर्णने नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. यमक प्रचुरता आशावाद आणि गेयता ही त्यांच्या कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये होती. कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते. रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात. सामान्य माणसांचं जीवनही त्यांच्या कथांचं बीज आहे. आणि श्रोतेहो रवींद्रनाथ यांच्याविषयी आपण ही माहिती ऐकत असताना 15व्या 16व्या शतकातील वैष्णव रचनांचा रवींद्रनाथ टागोर यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांनी एक बंगालीमध्ये प्रार्थना खरं तर एक रचलेली होती निर्मित केलेली होती आणि ती प्रार्थना आजच्याही काळामध्ये खरं तर आपल्याला खूप मोठी प्रेरणा देऊन जाते. ती प्रार्थना अशी होती की बिपदे मोरे रक्षा करो ये न हे मोर प्रार्थना. ही अशी बंगाली भाषेतली होती पण त्याचा मराठी अनुवाद जो आहे तो सध्याच्या कोरोना काळातसुद्धा आपल्याला खरं तर एक हिंमत देऊन जातो. त्याचा मराठी अनुवाद असा आहे श्रोतेहो प्रार्थना. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. दुःख तापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. जगात माझे नुकसान झाले केवळ फसवणूक वाट्याला आली तर माझे मन खंबीर व्हावे एवढीच माझी इच्छा. माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा. माझे ओझे हलके करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही. ते ओझे व्हायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा. दुःखाच्या रात्री जेव्हा सारे जग फसवणूक करील तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा. तेव्हा श्रोतेहो या प्रार्थनेसह गुरु रवींद्रनाथ टागोर यांच्या आजच्या या जन्मदिनानिमित्त आपण त्यांना विनम्र आदरांजली वाहूयात. आणि श्रोतेहो खरं तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपणास रवींद्रनाथ टागोर हे जसं मी म्हटलं की कवी आणि साहित्यिक संगीत रवींद्र संगीत त्यांनी निर्माण केलं आणि त्याचा खूप मोठा प्रभाव हा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीवर सुद्धा पडला. हिंदी चित्रपटसृष्टी जी आहे त्यातले अनेक संगीतकार हे रवींद्र संगीताने प्रभावित झाले. म्हणून आज आपण काही गाणी जी ऐकणार आहोत ती रवींद्र संगीताची प्रेरणा घेऊन निर्माण झाली तीच गाणी आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत.

श्रोतेहो, धुंद करणाऱ्या कृष्णधवल युगात घेऊन जाणाऱ्या कधी कधी नाविन्याचा फुलोरा फुलवणारा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या श्रोतींसाठी अनोखी मेजवानी ठरतोय हे एव्हाना लक्षात येत आहे। जादूभऱ्या संगीतानं भारावून गेल्यासारखी परिस्थिती असताना जेवढं शोधावं तेवढं अधिक सापडतं, जेवढं खोलात उतरावं तेवढी अधिक खोलिवता जाणवत राहते आणि कुठंतरी खऱ्या आनंदाचा स्वर सापडल्यागत अनुभूती येत राहते। श्रोतेहो, आजही आपण सन्मान संगीत कलेचाच करणार आहोत, कारण ज्या गौरवशाली संगीतानं अवघ्या विश्वावर मोहिनी घातली त्या कलावंताचा गौरव तर अवघ्या जगानं नोबेल पारितोषिक देऊन केला। आपण फार फार तर त्यांच्या संगीतमय ऋणातून अजूनही मुक्त होऊ शकत नाही हे अतिशय आर्ततेनं सांगू शकतो। श्रोतेहो, आज चर्चा करूयात अजरामर असणाऱ्या रवींद्र संगीताची आणि नोबेल पारितोषिक विजेते गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या कल्पकतेची।

श्रोतेहो, सध्या आपण चित्रपट जगताची शताब्दी सर्व स्तरातून साजरी करीत आहोत. यामध्ये सर्व ज्ञात अज्ञात कलावंत, तंत्रज्ञ, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, निर्माते, दिग्दर्शक ह्यासह अनेक लोकांनी आपली प्रतिभा पणाला लावून हा कल्पवृक्ष जोपासला आहे. या सर्वांना करूया मानाचा मुजरा. श्रोतेहो, आजचा आपला हा आवडता कार्यक्रम अशाच एका प्रतिभावान घराण्याच्या सन्मानार्थ आहे. श्रोतेहो, मी घराण असा उल्लेख केला, खरंच आहे. साधारणतः 1921 पासून आज तागायत जे पार्श्वसंगीत आपण ऐकतो ते या अथांग सागरातला आहे. ते गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या रचित रवींद्र संगीतातल्या चालींवरच आधारलेलं आहे. हे ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. श्रोतेहो, नोबेल पारितोषिक विजेते गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कवी समाजसेवक होते. त्यांनी एकूण 4,500 कविता लिहिल्या, पैकी 1500 कवितांवर स्वरसाजही चढवला. श्रोतेहो, ऐकूयात रवींद्र संगीतावर आधारित असंच एक हिंदी चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, रवींद्र संगीताचा स्वरसाज अबंगाली लोकांना फारसा रुचत नसे. ते ह्या साजास संगीत मानतच नसत. पण जगभरातल्या बंगाली लोकांना रवींद्र संगीत प्राणप्रिय आहे. अनुपम कल्पकतेनं बहरलेल्या आपल्या अप्रतिम कवितांना सहज सोप्या चाली देऊन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रवींद्रनाथांनी संगीताचा वापर केला. त्याच संगीताची जादू आज तागायत आपल्या मनपटलावर अधिराज्य करीत आहे. श्रोतेहो, आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतले दिग्गज पार्श्वसंगीतकारांनी रवींद्र संगीताच्या चाली सरळ सरळ स्वीकारल्या आहेत. मुख्यतः हिंदी चित्रपटाचा गोल्डन काळ असं आपण ज्याला म्हणतो तो काळ ज्या ज्या संगीतकारांनी गाजवला आहे त्यातली बहुतांशी हिंदी सुपरहिट गीतं ही रवींद्र संगीताच्या चालीवर आधारली होती. हे ऐकून आपणास नक्कीच आश्चर्य वाटत असेल, पण हे पूर्ण सत्य आहे. बऱ्याच संगीत दिग्दर्शकांनी जाहीररित्या ह्याला कबुली दिली होती. त्या काळच्या धार्मिक आणि ऐतिहासिक चित्रपटांना अशा कथानाकातून बाहेर काढून सामाजिक आशयात आणण्याचं काम न्यू थिएटर्स आणि प्रभात फिल्म्स ह्या कंपनीनं केलं. त्यावेळचे संगीतकार प्रथमेश बरुआ, देवकी बोसरा यासारख्या दिग्गजांनी कुंदनलाल सहगल, कानन बाला अशा गायकांना सोबत घेऊन एक नवा इतिहास घडवला. श्रोतेहो, ऐकूयात पुन्हा एकदा रवींद्र संगीतावर आधारित असंच एक सुप्रसिद्ध गाणं.

श्रोते हो, रवींद्रनाथांचं सांगीतिक ज्ञान प्रगाढ होतं. शास्त्रीय संगीताचे संस्कार त्यांच्यावर बालपणीच झाले होते. किशोर वयातच विलायतेला गेले तेव्हा पश्चिमी शास्त्रीय संगीताचा पगडा त्यांच्यावर बसला. एवढंच नव्हे तर वडिलांच्या जमीनदारीची कामं पाहायला वर्षानुवर्ष खेड्यापाड्यात वास्तव्य केल्यानं सारं बंगाली लोकसंगीत त्यांच्या रंध्रारंध्रात रुजलं होतं. रवींद्रनाथांनी आपल्या कवितेला संगीत स्वरसाज देण्याअगोदर बऱ्याच गोष्टींचं अध्ययन केलं. जसं बिहारचे महाकवी विद्यापती, उत्तर प्रदेशचे सूरदास, तुलसीदास आणि कबीर, राजस्थानची मीराबाई, गुजरातचे नरसिंह मेहता, महाराष्ट्राचे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव, दाक्षिणात्य संत कवी आणि पंजाबची ठुमरी, असं सारं लोकसंगीत आणि दर्जेदार पाश्चिमात्य तसेच पौरात्य शास्त्रीय संगीत, या सर्व संगीत प्रकाराचं सखोल अध्ययन करूनच रवींद्रनाथांनी आपल्या रचनेस स्वरबद्ध केलं होतं. अशा प्रकारची अफाट मेहनत त्यांची होती, त्यामध्ये कुठलीच कमी आपणास जाणवत नाही. श्रोतेहो, ऐकूयात रवींद्र संगीतावर आधारित पुन्हा एकदा असंच एक छानसं गीत.

कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

अष्टोदेह त्याकाळचे सुप्रसिद्ध प्रतिभावान संगीत दिग्दर्शक रायचंद बोराल आणि पंकज मलिक यांची कारकीर्द बरोबर सुरू झाली. त्यातल्या त्यात पंकज मलिक सृजनशील संगीतकार आणि गंभीर गळ्याचे दर्जेदार गायक होते. सिनेसंगीताखेरीज रवींद्रनाथांची गीतं आकाशवाणीवर सुगम संगीताच्या रूपानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत राहिली आणि पश्चिम बंगाल सरकारसाठीही त्यांनी स्वररचना केली होती. स्वतःखेरीज कुणालाही न मानणारे सुप्रसिद्ध संगीतकार सज्जाद सुद्धा रवींद्र संगीतानं भारावले होते.

श्रोते हो, अजूनही काही प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांवर रवींद्र संगीताची गडद छाप होती. जसं अनिल बिश्वास, रामचंद्र पॉल, रॉबिन चटर्जी, सचिन देव बर्मन, सलील चौधरी, हेमंत कुमार आणि राहुल देव बर्मन. ह्यामध्ये किंचित राहुल देव बर्मन वगळता सर्वांनी रवींद्र संगीत आपल्या हक्काचंच आहे असं मानून त्याच्या चाली सरळ सरळ किंवा किंचित बदल करून वापरल्या आणि परमोच्च स्थान प्राप्त केलं. असं हे अजरामर रवींद्र संगीत किंवा गीतांजली आहे. प्रत्येकाच्या मनात सदैव अढळ स्थानी विराजमान असलेलं अमर संगीत म्हणून रवींद्र संगीताकडे पाहता येईल. श्रोते हो, या रवींद्र संगीताचा प्रभाव बंगाली सिने संगीतावर फार मोठ्या प्रमाणावर झाला. म्हणूनच मी या घराण्याला रवींद्रनाथ घराणं असं संबोधलं आहे. माधुर्य घराण्याचे जनक अनिल विश्वास यांना दूरदर्शनवरील एका मुलाखतीत मुलाखतकाराने एक प्रश्न विचारला. तो असा होता की आपल्या राहीमतवाले या गीताची चाल सरळ सरळ रवींद्र संगीतावर बेतलेली आहे, हे आपणास मान्य आहे का? अनिलदा ताडकन उत्तरले होते, रवींद्र संगीताचा उपयोग केला आहे, कुठलंही पाश्चात्य चाल तर चोरली नाही ना, आईचं दूध पिण्यात कसली लाज. ज्या रवींद्र संगीताची तुलना अनिल विश्वास मातृदुधाशी करतात, याहून अजून किती मोठी उपमा रवींद्र संगीतासाठी असावी. श्रोते, ऐकूयात रवींद्र संगीतावर आधारित असंच एक छानसं गीत.

श्रोतेहो, रवींद्र संगीताबद्दल जेवढी चर्चा करावी तेवढी कमीच आहे. रवींद्र संगीतावर आधारित संगीतकारांची एकापेक्षा एक प्रतिभावान पिढीच तयार झाली. शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, नौशाद अशा अनेक दिग्गजांवर रवींद्र संगीताचा पगडा होता. एका ठिकाणी सुप्रसिद्ध सिने संगीतकार पंकज मलिक लिहितात, जसा जसा मी रवींद्र संगीताच्या निकट जाऊ लागलो तसतसं मला समजू लागलं की रवींद्र संगीत हेच आपलं जीवन, यातच आपली मुक्ती, मनशांती, याशिवाय आपल्या जीवनाला मुक्ती मिळू शकणार नाही. रवींद्र संगीत आपणाला इहलोकापासून दूर नेतं, अव्यक्त अशा जगात नेऊन पोहोचवतं. रवींद्र संगीत म्हणजे माझे प्राण, ते मला अशा ठिकाणी नेत की जिथं सूर्याच्या किरणांनाही प्रवेश नाही, अशा अंधाऱ्या प्रदेशात की जिथं विविध रंगाचे ठिपके ताऱ्याप्रमाणे चकाकतात, अंतःपटलावर 3-4 प्रकाश शलाका आडव्या उभ्या वर खाली धावतात. रवींद्र संगीत म्हणजे वेड लावणाऱ्या सुरांचा महासागर, मन खेचून घेणारं इंद्रधनुष्य जणू.

पार्श्वदेह रवींद्र संगीताबद्दल असा उत्कट भाव बाळगणाऱ्या पंकज मलिक यांना त्यांच्या बालपणीच रवींद्र संगीतानं झपाटलं होतं. ते म्हणतात, आजपर्यंत हे गुपित मी कोणाला सांगितलं नाही. रवींद्र संगीताचा मला आलेला हा अनुभव आज प्रथमच मी रसिकांसमोर व्यक्त केला आहे. आज पावेतो या अनुभवाविषयी मी कोणाजवळ अगदी पत्नीजवळ देखील कधी बोललो नाही. हे सर्व उद्गार आहेत पंकज मलिक यांचे. श्रोतेहो, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांचं वास्तव्य असलेलं जोडासांको पॅलेस म्हणजे एक जागतिक पातळीची अभ्यासिकाच होती. सर्व विश्वाची भ्रमंती करणारे रवींद्रनाथ काही काळ एकांतवासातही गेले. तो काळ 1887 ते 1888 होता. ते फिरत फिरत आपल्या महाराष्ट्रात नाशिक, सोलापूर ह्या ठिकाणीही काही काळ वास्तव्यास होते. ते काव्याबद्दल बोलताना म्हणायचे, अपूर्ण वास्तवता आणि पूर्ण कल्पना शक्ती यांच्या संयोगातच काव्याचं सौंदर्य आहे.

श्रोते हो, रवींद्रनाथ हे एक अष्टपैलू व्यक्तिरेखा असलेले होते. सामुदायिक शेतीची संकल्पना ही त्यांचीच होती. त्याकाळी त्यांनी ही योजना समर्थपणे राबूनही दाखवली होती. विश्वभारती, शांतिनिकेतन अशा संस्थांची निर्मिती त्यांचीच देण आहे. ईश्वर आपल्या हृदयात विराजमान आहे. फक्त त्यासाठी आपल्यातला दंभ दूर केला आणि सत्याची स्थापना केली की ईश्वर जवळ येतो असं ते म्हणत. श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा गीतांजली हा संगीतमय काव्य अलंकार म्हणजे संगीताचा अथांग सागरच आहे. श्रोते हो, जसं आपलं आणि संगीताचं नातं हे पाळण्यातच जडतं, तसंच बहुतांशी सिनेसंगीतकारांचं आहे. त्यांचं पार्श्वसंगीत कुठे ना कुठे त्या रवींद्र संगीतावर जाऊन माइंडसेट झालेलं दिसतं.

श्रोतेहो, अनेक संगीतकारांचं प्रेरणास्थान असणारं रवींद्र संगीत आणि रवींद्र संगीताचे जनक गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या मूळ आवाजातील होय श्रोतेहो यांच्या मूळ आवाजातील एक संगीत रचना आणि स्वरचना ऐकूयात. ही रचना आहे मूळ स्वतः रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वरातली. तेव्हा श्रोतेहो ऐकूयात ही रचना.

পাতি মনে রেখো ও তবু মনে রেখো যদি জল লাগে আঁখি পা।

0: सामने देखो एक दिन यदि बाधा पड़े काजे शरद प्रासे मन देखो यदि पड़िया मने थल थल जल नाई देखा दे
1: श्रोतेव गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांचे उद्गार असे आहेत, आपण सावली मागे धावलो तर ती पुढे पुढे धावते, जर का आपण सूर्याकडे धावलो तर ती अपसुकच आपल्या पाठीमागे येते। मान नव्हे तर ध्येय महत्वाचा आहे, कीर्ती ही अशीच छायेसारखी असते। श्रोतेव अशा पद्धतीची शिकवण, संदेश आणि आदर्श निर्माण करणारे रवींद्रनाथजी टागोर आणि त्यांचं रवींद्र संगीत म्हणजे अनेक संगीतकारांचं प्रेरणास्थान। आपल्या सर्व रसिकांसाठी, श्रोत्यांसाठी हे स्वर्गीय संगीत याच जन्मी याच देही याच कर्णपटलानी ऐकण्याचं सौभाग्य मिळणं म्हणजे किमान ऐकण्यानं श्रुतींनी कृतार्थ होणं। आता संजय महेंद्रगेस आज्ञा द्या, शुभरात्री।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ उतेरणा 90.4 FM, आपली माणस आपला आवाज आणि मी आहे रेडिओ उतेरणाची आरजे प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। मंडळी, आपण बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला भरभरून प्रेम देत आहात, त्याबद्दल सर्व श्रोतांचे आभार मानते। असंच प्रेम करत राहा आणि या कार्यक्रमाला असंच प्रोत्साहन द्या, त्यामुळे काय होईल की मला नवनवीन कलाकारांना घेऊन आपल्यापर्यंत ते पोहोचवता येतील। श्रोते हो, आजच्या बिग स्टार शो मधून देखील आपण अशाच वेगळ्या आणि आगळ्या कलाकाराला आणि गुणी कलाकाराला भेटणार आहोत। तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या बिग स्टार शोला। श्रोते हो, हिंदी सिनेमामधील अनेक दिग्गज नायक नायिकांचा प्रवास आपण बिग स्टार शो मधून पाहिला आहे, परंतु आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण ज्या अभिनेत्रीला भेटणार आहोत त्यांचा फिल्मी प्रवास देखील आपण जाणून घेणार आहोत। परंतु हिंदी सिनेमामधून केवळ नशीबच नाही तर कष्टही लागतातच, परंतु फक्त ग्लॅमरच नाही तर त्याला एक वेगळी शैली आणि सातत्यही लागतच। म्हणूनच 1980 आणि 90च्या दशकांपर्यंत एका अभिनेत्रीनं आपला एक वेगळा ठसा फिल्मी दुनियेवर उमटवला आणि आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे। अशी गुणी अभिनेत्री आहे पद्मिनी कोल्हापुरे। तेव्हा जाणून घेऊयात या गुणी अभिनेत्रीचा फिल्मी प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजच्या आपल्या बिग स्टार पद्मिनी कोल्हापुरे।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत पद्मिनी कोल्हापुरे. मंडळी, पद्मिनी कोल्हापुरे यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1965 रोजी मराठी कुटुंबात झाला. कुटुंबाने कोल्हापुरे हे आडनाव ठेवलं कारण ते मूळचे कोल्हापूरचे होते. पद्मिनींचे वडील पंढरीनाथ कोल्हापूरचे प्रतिभावान गायक होते आणि वीणावादकही. पद्मिनी कोल्हापुरे या दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या भाच्या आहेत. पद्मिनी कोल्हापुरे यांना पहिली भूमिका मिळाली ती आशा भोसले यांच्यामुळे देव आनंद यांच्या इश्क इश्क इश्क या चित्रपटामध्ये. यानंतर त्यांनी ड्रीम गर्ल, जिंदगी आणि साजन बिना सुहागन या चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका केल्या.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतात 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय नक्कीच सांगायचा आहे. आज आपण जाणून घेतो आहोत पद्मिनी कोल्हापुरे यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, पद्मिनी कोल्हापुरे या प्रथमतः चर्चेत आल्या त्या राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटामुळे, परंतु त्या आणखीनच चर्चेत आल्या त्या इन्साफ का तराजू या चित्रपटात. एक वादग्रस्त भूमिका केली त्यांनी जी लिपस्टिक नावाच्या चित्रपटाची रिमेक होती. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. यानंतर वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी नासिर हुसेन यांच्या जमाने को दिखा ना है या चित्रपटामध्ये नायिकेचा रोल त्यांना मिळाला, परंतु दुर्दैवाने हा चित्रपट फ्लॉप ठरला. यात त्यांचे नायक होते ऋषी कपूर, परंतु त्यांचा पुढील प्रवास मात्र रंजक ठरला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा. आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत 80s सुपरस्टार ठरलेल्या नायिका अर्थात पद्मिनी कोल्हापुरे यांचा फिल्मी प्रवास. मंडळी यानंतर 1982 मध्ये राज कपूर यांच्या दिग्दर्शनामध्ये त्यांना एक मोठी संधी मिळाली. चित्रपट होता प्रेम रोग आणि नायक होते पुन्हा ऋषी कपूर. राज कपूर यांचं दिग्दर्शन आणि एक अतिशय संवेदनशील विषय, कर्णमधुर संगीत यामुळे प्रेम रोग हा चित्रपट माइल स्टोन ठरला. यामधील पद्मिनींनी साकारलेली मनोरमा ही लक्षवेधी ठरली. पुढे अनेक वर्षांनंतरही प्रेम रोग मधील त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली आणि त्यांच्या फिल्मी करिअरला या भूमिकेनं मोठं योगदान लाभलं आणि या चित्रपटांनी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार देखील मिळाला.

बिगस्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकताय 9970 500 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून मला नक्की सांगायचं आजचा बिगस्टार शो आपल्याला कसा वाटतोय ते. आज आपण बिगस्टार शो मधून जाणून घेत आहोत 80s सुपरस्टार अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा फिल्मी प्रवास. श्रोते हो, 1980s त्यांच्यासाठी इंटरेस्टिंग ठरलं. 1981 प्रदर्शित झालेला आहिस्ता आहिस्ता या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअर स्पेशल परफॉर्मन्स अवॉर्ड देण्यात आलं. यानंतर पद्मिनींचे आणखीन दोन महत्वाचे चित्रपट आले, ते होते संजय दत्त यांच्यासोबतचा विधाता आणि राजेश खन्ना यांच्यासोबतचा सौतन. विशेष ग्लॅमर किंवा तडक फडक गाणी नसतानाही या चित्रपटातील भूमिकांची त्यांनी दखल घ्यायला लावली. याच काळात त्यांचं नशीब पुन्हा चमकलं. त्यांना मिळाला केसी बोकाडिया यांचा प्यार झुकता नाही, यात त्यांचे नायक होते मिथुन चक्रवर्ती. यानंतर ही जोडी इतकी लोकप्रिय ठरली की बऱ्याचशा चित्रपटात नंतर ते दोघे झळकले.

बिगस्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत पद्मिनी कोल्हापुरे यांचा फिल्मी प्रवास. श्रोते हो, याच काळामध्ये जेव्हा अनिल कपूर फिल्म दुनियेमध्ये आपल्या करिअरसाठी झगडत होते त्यांच्या सोबत काम करायला कोणीही तयार नव्हतं, तेव्हा पद्मिनी यांच्या सोबत त्यांनी काम केलं आणि 1983 साली त्यांचा चित्रपट आला, तो होता वो सात दिन. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यानंतर त्यांचे ये इश्क नहीं आसा 1984 साली, स्वर्ग से सुंदर आणि सुहागन यासारखे हिट चित्रपट आले.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आर्ज प्रगती आहेच आपल्यासोबत. बिग स्टार शो मध्ये आज आपण जाणून घेत आहोत 80s दशकातील सुपरस्टार नायिका पद्मिनी कोल्हापुरे यांना. मंडळी, पद्मिनींना या काळामध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अभिनयासोबतच पद्मिनींनी अनेक चित्रपटांमधून पार्श्वगायन देखील केले. परंतु त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये मुद्दत हवालात, सागर, संगम, दानापानी, दाता, कुर्बानी रंग लाएगी यासारख्या चित्रपटांमधून देखील त्यांनी काम केले. परंतु त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट केवळ आपल्या अभिनय कौशल्यावर हिट केले. यानंतर 2000 साली त्या पुन्हा चर्चेत आल्या. चित्रपट होता मराठी मधील चिमणी पाखरं. यातील नंदिनीची भूमिका त्या वर्षामधील सर्वात हिट ठरली. त्यानंतर त्यांचा आणखीन एक मराठी चित्रपट आला, तो होता मंथन एक अमृत प्याला. बिगस्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत पद्मिनी कोल्हापुरे यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, या फिल्मी दुनियेमध्ये चमक हीच खऱ्या अर्थानं महत्वाची असते. परंतु पद्मिनींचं अख्खं फिल्मी करिअर पाहता गरज नसताना केलेली कोणतीही भूमिका त्यांनी केली नाही. त्यांचा पडद्यावरचा वावर आपल्याला नेहमीच आनंदित करत राहतो. आजही त्या छोट्या मोठ्या भूमिकांमधून आपल्याला भेटत असतात. त्यांना 2022 आउटलुक इंडिया 75 सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत त्यांना स्थान देण्यात आलंय. खरंच जेव्हा कला क्षेत्रातील गुणी अभिनेत्रीचा उल्लेख केला जाईल तेव्हा पद्मिनींचं काम नेहमीच आपल्याला आठवत राहील, यात काही शंका नाही. त्यामुळेच त्या आहेत रेडिओ तेरणाच्या बिग स्टार.

आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी इथेच थांबतीये. पुन्हा भेटूयात नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटला हे मला नक्की सांगा 9970500 या क्रमांकावरती. पुन्हा भेटूयात एका नवीन कलाकारासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।